भावार्थ दासबोध भाग 17वा दशक दुसरे समास चौथा भक्तीचे वर्णन। संध्या नाही, स्नान नाही, भजन नाही, देवदेवतांची पूजा नाही, मंत्र नाही, जप नाही, ध्यान नाही, मानसपूजा नाही, भक्ती नाही, प्रेम नाही, निष्ठा नाही, नेम नाही, देव नाही, धर्म नाही, अचानक आलेल्या अतिथीला अन्नदान करणे नाही, सद्बुद्धी नाही, गुण नाही, कथा नाही, श्रवण नाही, अध्यात्मनिरूपण कधी ऐकलं नाही, चांगल्या लोकांची संगत नाही, शुद्ध चित्तवृत्ती नाही, त्यांना मिथ्य अहंकारामुळे कैवल्याची प्राप्ती नाही, नीती नाही, न्याय नाही, पुण्याचा उपाय नाही, योग्य आचरण करून परमेश्वर प्राप्तीची सोय पाहिली नाही, विद्या नाही, वैभव नाही, चातुर्याचा भाव नाही, कला नाही, नम्रता नाही, सरस्वतीची कृपा नाही, शांती नाही, क्षमा नाही, दीक्षा नाही, मैत्री नाही, शुभ अशुभ साधना अधिक काहीच नाही, स्वच्छता नाही, स्वधर्म नाही, आचार नाही, विचार नाही, त्यांना ना इकडे ना तिकडे या जन्माचे काही सार्थक नाही, त्यांना मुक्त क्रिया कर्म नाही, उपासना नाही, ज्ञान नाही, वैराग्य नाही, योग नाही, धारिष्ठ्य नाही, त्यांच्याकडे पाहिले तर काहीच नाही, उपरती नाही, त्याग नाही, समता नाही, लक्षण नाही, आदर नाही, परमेश्वराची प्रीती नाही, दुसऱ्यांच्या चांगल्या गुणांचा संतोष नाही, परोपकाराचे सुख नाही, हरिभक्तीचा लवलेश देखील अंतर्यामी नाही, अशा प्रकारचे जे लोक असतील ते जिवंत असूनही प्रेतासमान आहेत, त्यांनी पवित्र लोकांमध्ये हे भाषण करू नये। ज्यांच्याकडे पुरेशी पुण्याची सामुग्री असेल त्यांनाच भगवंताची भक्ती घडेल, जे जे जसे करतील तेच त्यांना प्राप्त होईल। इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे भक्तिनिरूपणनाम समासे तो चतुर्थ समाप्त। दशक दुसरे समास 5वा रजोगुण निरूपण। मुळातच मानवी देह हा सत्व रज तम या 3 गुणांनी बनलेला आहे, त्यामध्ये सत्वगुण उत्तम होय। सत्वगुणामुळे भगवत भक्ती तर रजगुणामुळे पुनर्जन्म आणि तमोगुणांमुळे माणसाची अधोगती होते। त्यातही शुद्ध आणि अशुद्ध असा फरक असून अशुद्धता असेल तर ते गुण बाधक ठरतात। शुद्ध आणि अशुद्ध यांची लक्षणं आता सावधपणे ऐका। शुद्ध सत्वगुणी म्हणजे परमार्थी तर अशुद्ध म्हणजे संसारिक होय। संसारिक माणसाच्या जीवनात 3 गुण असतात, त्यातील 1 आला की अन्य 2 जातात। रज तम आणि सत्व यामुळेच जीवन चालू असते। आता रजगुण कसे असतात त्याचे वर्णन करूया। शरीरामध्ये रजगुण असल्यास वर्तन कसे असते हे चतुर श्रोत्यांनी सावध होऊन ऐकावे। माझे घर माझा संसार तिथे देव कुठून आणला असे तऱ्हेचा विचार करतो तो रजगुण। आई वडील आणि बायको मुलं सून आणि यांचीच काळजी वाहतो तो रजगुण। चांगले खावे, चांगले जेवावे, चांगले कपडे घालावे, चांगले दागिने घालावे, दुसऱ्याचे आपल्याला मिळावे अशी मनामध्ये इच्छा धरतो तो रजोगुण। कोणता धर्म, कोणते दान, कोणता जप, कोणते ध्यान, पापपुण्याचा विचार नाही तो रजोगुण। तीर्थ माहिती नाही, व्रत माहिती नाही, अतिथीचे

0: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतो आहे. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया,
1: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. नाम हे रामबाणाप्रमाण आहे. बाळानो, ज्याच्यावर कुणाची सत्ता चालत नाही, जो कधी कुणापासून लाच घेत नाही, जो जात असताना कुणाला कळत नाही, जो किती गेला आणि किती उरला हे कुणाला सांगता येत नाही, जो गेलेला कधी परत येत नाही आणि जो भगवंताशिवाय कुणाला भीत नाही, असा काळ आजपर्यंत कुणालाही चुकला नाही. त्या काळाच्या सत्तेनं वस्तू आकार धरते, त्याच काळाच्या सत्तेनं ती अकस्मात मोडली जाते. सर्व दृश्य वस्तूंना हा नियम लागू आहे. मग आपला देह त्यातून कसा सुटेल? पण ज्यानं भगवंत घट्ट धरून ठेवला, त्याचा देह राहिला किंवा गेला तरी त्याच्या अवस्थेमध्ये फरक पडत नाही, हे लक्षात घ्या. यापुढं कुणी सांगणारा भेटो किंवा न भेटो, तुम्ही सर्वांनी नाम घेतल्याशिवाय राहू नये. जो भगवंताचं नाम घेईल त्याचं राम कल्याण करेल, हे माझं सांगणं खरं आहे ते माना. प्रपंच लक्ष देऊन करा, परंतु त्यामध्ये भगवंताला विसरू नका. हाच माझा अट्टहास आहे. त्याच्या स्मरणात सर्वांनी आनंदात दिवस घालवा. नाम हे रामबाणाप्रमाणेच आहे. रामबाण म्हणजे बरोबर काम करणारा बाण. आपल्या लक्ष्यावर अचूक जाणारा तो बाण पुन्हा परत येऊन भात्यामध्ये बसत असे. रामनाम हे रामाच्या जवळ राहणारं आणि अचूक रामाकडं नेणारं एकमेव साधन आहे. खरोखर नामस्मरणाचा अभ्यास एका दृष्टीनं फार सोपा आहे. त्याला कोणतीही उपाधी लागत नाही, त्याला काळवेळ नाही, त्याला स्थलाचं आणि देहाच्या अवस्थेचं बंधन नाही. जोपर्यंत जीवाला शुद्ध आहे तोपर्यंत नाम घेता येतं. पण दुसऱ्या दृष्टीनं नामस्मरणाचा अभ्यास कठीण आहे. उपाधी असल्याशिवाय आपल्या मनाला चैन पडत नाही. उपाधीमध्ये मन रमतं, नामाला स्वतःची अशी चव नाही. म्हणून जरा नामस्मरण केलं की त्याचा कंटाळा येतो. यासाठी नामात रंगणं ही मोठी भाग्याची गोष्ट आहे. ज्याचं मन नामात रंगू लागलं त्याला स्वतःचा विसर पडू लागला असं समजावं. ज्याचं चित्त पूर्णपणे नामात रंगेल तो स्वतःला पूर्णपणे विसरतो आणि त्याला भगवंताचं दर्शन घडतं. नामाची चटक लागली पाहिजे. ती चटक एकदा लागली म्हणजे जगामधली सगळी ऐश्वर्य तुच्छ वाटतील. हा बाजार मांडून मी बसलो आहे तो त्यासाठीच आहे. प्रत्येकाला नामाची चटक लागावी म्हणून माझा प्रयत्न सारखा चालू आहे. कुणीतरी त्याचा अनुभव घ्यायला तयार व्हा. राम त्याच्या पाठीमागे उभा आहे याची खात्री बाळगा आणि सर्वांनी मनापासून नाम घ्या. हाच माझा सर्वांना आशीर्वाद आहे. नामात रंगून जाईपर्यंत नाम घ्यावं.

0: मला की नाम सुटणारच नाही. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
1: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

जीवन मूल्यांचं अक्षय पात्र या मालिकेत आपण ऐकणार आहोत प्राध्यापक प्रवीण दवणे लिखित घडणाऱ्या मुलांसाठी या पुस्तकाचे अभिवाचन. या मालिकेतील पहिल्या लेखाचं शीर्ष आहे उगवणारा दिवस उमलणारा हवा. दिनचर्येचं महत्व एका ओळीतच आपल्या पूर्वजांनी सांगून ठेवलंय. लवकर निजे लवकर उठे तया ज्ञानसंपत्ती आरोग्य भेटे. अर्थात ज्ञानसंपत्ती आरोग्य हे सर्व आपल्याला हवंच असतं, पण ते कसं? अगदी सहजपणे, विनासायास, विशेष कष्ट नकोत. जिथे कष्ट नाहीत, परिश्रम नाहीत, तिथे या गोष्टी असत नाहीत. आळस ही सर्वात मोठी गरिबी आहे. आर्थिक गरिबी, पैशाची गरिबी ही जाऊ शकते, पण आळसाने ही गरिबी पक्की होते, घट्ट होते. उत्साही जिद्दी माणसाची गरिबी ही जात्या पावलांची असते. ती सळसळत्या आनंदी माणसाकडे रमूच शकत नाही. आणि हा आनंद ही काही क्षणात येणारी गोष्ट नाही. जादूची कांडी फिरवली की आनंद म्हणतो, हॅलो, हा मी हजर. असं हजर तो होत नसतो. आनंद मनात निर्माण होणं ही सुद्धा एक साधनाच आहे. उत्तम गळा असणाऱ्या सुरेल गवयालाही आपली ताण अधिक सहजपणे घेण्यासाठी रियाजाची आवश्यकता असते. त्याचप्रमाणे आपले जीवन गाणे आनंद गाणे होण्यासाठी आपल्याला रियाजाची गरज आहे, मेहनतीची गरज आहे. हा रियाज ही मेहनत म्हणजेच आपली दिनचर्या. दिवस काय केव्हा तरी उगवतो न केव्हा तरी संपतोच. असा कसा तरी गेलेला दिवस आपल्या जीवनात नवीन काय निर्माण करणार? प्रत्येक गेलेला दिवस तुम्हाला रोज रात्री विचारत असतो, अरे हे बालमित्रा, आज माझ्या उंधळीत तू नवीन काय दिलंस? आपण गप्पच राहतो, कारण या गेलेल्या दिवसाला आपण काही दिलेलंच नसतं. बरं, पुन्हा पहाट होते, नवा शुभ्र ताजा टवटवीत दबात भिजलेला सोनेरी दिवस तुम्हाला विचारतो, आज मला तू काय देणार आहेस? आपण खूप ठरवतो आणि कूस बदलून पुन्हा झोपी जातो. कधीतरी उठतो, कधीतरी झोपतो, आलेला दिवस हिरमुसला होऊन निघून जातो. असे एकामागोमाग एक दिवस पटापट निघून जातात. इतकंच काय, बालपणही भुरकन उडून जातं. येतं तारुण्य. आता तुम्ही सांगा अगदी प्रामाणिकपणे, कसं तरी विचार न करता आळसावून सुस्तावून ज्याचं बालपण निघून गेलंय त्याचं तरुणपण तरी चमकदार असणार आहे का? खरं सांगा, त्याचं तारुण्यही तसंच अविचारी, मग निराशा, वैताग वगैरे वगैरे. म्हणून मी तुम्हाला तुमच्या या योग्य गोजीरवाण्या वयातच सांगतोय एक गोष्ट अगदी पक्की लक्षात ठेवा, अगदी पक्की. हं, कपाळावर पट्टी चिकटवून ठेवा ना आणि आरशात बघत चला. असं म्हटलं तरी चालेल. म्हणा ना ती गोष्ट ही की कितीही शास्त्रज्ञ एकत्र आले तरी गेलेला दिवस त्यांना पुन्हा परत आणता येणार नाही. अहो, दिवसच काय, गेलेला क्षणही त्यांना पुन्हा परत आणता येणार नाही. चतुर मुलांना या ओळीचा अर्थ कळला असेल. हे बालपणीचे दिवस हातून निसटले की निसटले, पुन्हा येणार नाहीत. म्हणूनच आपल्या प्रत्येक दिवसाची रचनाच अशी करायला हवी की झोपताना आपल्याला समाधान वाटायला हवं की वा, आपला दिवस खरंच खूप छान समाधानकारक गेला. म्हणूनच आपल्याला दिवसाचा प्रारंभ सूर्योदयापूर्वीच व्हायला हवा. पहाटेच्या वेळेकरता एक छान शब्द आपल्या रसाळ भाषेमध्ये आहे, तो शब्द म्हणजे रामप्रहर. खरंच या प्रहरात रामच असतो. जीवनात अर्थ म्हणजे राम येण्यासाठी या रामप्रहरी जाग यायला हवी. पहाटेच्या वातावरणामध्ये एक सुखद उत्साह असतो. अजून आळशी माणसे उठायची असतात, म्हणून वातावरणामध्ये आळस भिनलेला नसतो. अशाच पहाटे आपला दिवस सुरू व्हावा. अंथरुणातून जमिनीवर पाऊल टाकण्यापूर्वी जमिनीला नमस्कार करावा का? हा प्रश्न तुम्हाला पडणं योग्यच आहे. आपण दिवसभर या जमिनीवरून चालणार असतो, होय ना? आपला पाय जर कोणाला लागला तर आपण नमस्कार करतो ना. आणि इथे तर जमिनीवर आपण दिवसभर चालणार असतो. या जमिनीला आपण भूमाता म्हणतो. आईच्या मायेने ती आपले संगोपन करते, आपला भार झेलते, धान्य देऊन जीवन पोषण करते. म्हणूनच हा पहिला नमस्कार धरणीला. या नमस्कारानंतर दोन्ही तळव्यांचे दर्शन घेऊन एक प्रार्थना मनात किंवा मोठ्याने म्हणावी. कराग्रे वसते लक्ष्मी, कर मध्ये सरस्वती, कर मूले तु गोविंदम, प्रभाते कर दर्शनम. आता या श्लोकाचा अर्थ थोडासा तुमच्या डोक्यावरून जाईल बरं का?
पण तुम्हाला कळेल असं थोडक्यात सांगतो. आपल्या हाताच्या पुढच्या भागामध्ये बोटांमध्ये लक्ष्मी असते, तळव्यात सरस्वती असते आणि तळवा व मनगट या मधल्या भागामध्ये विष्णूचा निवास असतो. म्हणून रोज प्रभातकाळी म्हणजे सकाळी लवकर उठल्यावर आपण दोन्ही तळव्यांचे तळहातांचे दर्शन घ्यावे. या लेखाचा उत्तरार्ध पुढील भागात. जीवन मूल्यांचं अक्षयपात्र या मालिकेमध्ये सध्या आपण ऐकत आहोत घडणाऱ्या मुलांसाठी या प्राध्यापक प्रवीण दवणे लिखित पुस्तकाचे अभिवाचन.

डॉक्टर विनीता परांज पे। नमस्कार मित्र मैत्रिणींनो, दैनंदिन जीवनात आपण अनेकदा म्हणतो काळ काही कुणासाठी थांबत नाही, तर कधी कधी कुणीतरी आपल्याला समजावतं हे बघ दिवस काही बसून राहत नाहीत। खरं तर हे आपल्यालाही माहिती असतं, पण त्यातलं रहस्य, ते रहस्य मात्र रहस्यच राहिलेलं असतं। पण लक्षात कोण घेतं? मीही तुमच्यातलीच एक। कधीतरी कानावर पडलेलं ते वाक्य ऐकलं, सोडून दिलं, पण एकदा ते लक्षात आलं, त्या वाक्यातलं रहस्य आणि त्या रहस्याचे पदर आपोआप उकलत गेले आणि मग ते वाक्य हे माझ्या जीवनाचं सूत्रच बनलं, अगदी अवची अगदी सहज। त्याचं असं झालं, कुठंही गेलं ना की रिकामा वेळ मोबाईलमध्ये डोकं घालण्यापेक्षा मला आजूबाजूला बघत बसायला आवडतो। आता डॉक्टरांकडे जायचं म्हटलं की मग काय, तिथं वेळच वेळ, आपला नंबर लागेपर्यंत। मग तटकळणाऱ्या इतर पेशंट, त्यांच्याबरोबरचे नातेवाईक, क्लिनिकमधल्या कर्मचाऱ्यांची चाललेली लगबग, आपला नंबर केव्हा लागतोय म्हणून उत्सुकतेने दबा धरून बसलेले पेशंट, भिंतीवरच्या डॉक्टरांच्या यशाची साक्ष देणाऱ्या फ्रेम, सूचनांची पोस्टर्स, हे सगळं बघता बघता छान वेळ जातो। तिथल्या अशाच एका पोस्टरनं मला अडकवलं। ते एक व्यंगचित्र होतं, रेखाचित्र आणि त्याच्या खालची कॅप्शन, विलक्षण सामर्थ्य होतं त्यात। त्या चित्रात दोन व्यक्ती, एक भिकारी आणि एक श्रीमंत, रेखाटलेल्या होत्या आणि चित्राखाली कॅप्शन होती, हेही दिवस जातील। बस जीवनाचं सगळं सार, सगळं मर्मच त्यात साठवलेलं मला जाणवलं। अहो किती भावना, निरंतर सत्य, जगण्याची प्रेरणा, ऊर्जा देणारी सकारात्मकता, हे सगळं सगळं अगदी मनाला थेट भिडलं। त्या चित्रावरून मग माझी दृष्टी चालेना, मनात विचार चालू होते। खरंच गरिबी, दुःख यामुळं विवश झालेल्या, निराश झालेल्या भिकाऱ्याची जगण्याची उमेद देणारा तो मंत्र होता, सकारात्मक प्रेरणा देत त्याला नवी वाट दाखवत होता। हेही दिवस जातील हे सांगून त्याच्यातली जिद्द जागवत होता। वाक्य त्याच्यासाठी संजीवन मंत्रच होता म्हणा ना ते, पण लक्षात कोण घेतं? कोरोनासारख्या किंवा त्यासारख्या अनेक आपत्तींच्या वेळी माणूस कोलमडून जातो। मग कधी प्रियजनांचा वियोग, आर्थिक आपदा यामुळे निराशेच्या, चिंतेच्या काळोखात भविष्याची त्याची वाटच हरवून जाते। अशा अनेकांची त्या काळामध्ये वाट लागलेली आपणही पाहिलेली आहे। या संकटाचा सामना करणाऱ्या अभयच्या बाबतीत नेहमी मला प्रश्न पडायचा की त्यावेळी सर्वस्व हरवून बसलेला अभय आज पुन्हा नव्या उमेदीनी आपला उद्योग चालवतोय हे बघताना कसं घडलं असेल हे सगळं, काय घडलं नेमकं? आणि खरोखरच सांगते, त्यावेळी आपलं मोठं हॉटेल बंद पडलं म्हणून खचून न जाता त्याने छोट्या खानावळीत त्याचं रूपांतर केलं आणि दवाखान्यात किंवा इतर घरांमध्ये आरोग्यपूर्ण जेवणाचं पॅक्स त्यांनी पुरवलेले मी स्वतः पाहिलेत। पण हे सामर्थ्य, धैर्य, जिद्द
कसं मिळवलं या कोड्याचं पडलेलं उत्तर मात्र या पोस्टरनी मला दिलं. हेही दिवस जातील हाच तो संजीवन मंत्र होता. सावधतेची सूचना देणारी ती घंटाच होती म्हणा ना. आणि या घंटेच्या खणखणाटात काय करा आणि काय सोडा हेही हा घंटानाद सांगत होता. हो, पण लक्षात कोण घेतं? एखादी घटना घडली की त्याचे परिणाम वेगवेगळ्या रूपात आपल्याला अवतीभोवती दिसतात. हेही दिवस जातील ह्यातलं मर्म आपल्याला जाणवतं तेव्हा जिथं फुलं वेचली तिथं गोऱ्या वेचण्याची ज्यांच्यावर वेळ आलेली पाहतो किंवा मालक म्हणून मिरवणाऱ्यावर चाकरी करण्याचे दिवस येतात तिथं हे वाक्य आपल्याला क्लिक होतं. हेही दिवस जातील आज लक्ष्मीवंत असलेल्यांसाठी ही धोक्याची पण सावध करणारी घंटा म्हणजे हे वाक्य. आणि वाईट दिवसांमध्ये आलेल्या निराशा दुःख खचून जाणं यासाठी जिद्द प्रेरणा जागवणारी अशी ही घंटा असा हा घंटानाद हेही दिवस जातील ह्या वाक्यात सामावलेला आहे. पण लक्षात कोण घेतं? माज पैशाचा असतो सत्तेचाही असतो. श्रीमंत असताना गरिबाची अवहेलना माणूस करतो त्याला नाडतो आणि सत्तेचा माज असेल तर हाताखालच्या लोकांचा अपमान करणं त्यांना समजून न घेणं ह्या रूपातून त्यांना तो अडतो. कारण हेही दिवस जातील हे सत्य ते विसरलेले असतात. पैसा आणि सत्तेच्या धुंदीत मग्न असतात. आणि मग गेलेले दिवस असा काही दिवस दाखवतात की आठवतं नव्हे मनात पक्क बिंबतं ठसतं अरे हेही दिवस जातील. आजच्या गरजवंताला आज माझी गरज आहे पण कुणी सांगावं हेही दिवस जातील आणि उद्या मला त्याची गरज पडेल तोच माझी गरज पुरवेल. सरकारी दवाखान्यात मॅट्रन म्हणून असलेली माझी भाची सांगत होती मावशी हा आत्ता गेला ना तो वॉर्ड बॉय म्हणून काम करत होता माझ्या हाताखाली. अगं कामावरून आणि त्या गोष्टींवरून मी त्याला इतकं बोलायची अगदी डोळ्यासमोर नको वाटायचा मला तो. पण बघ ना आज गेले 6 महिने त्याच्या मदतीशिवाय मी बेडवर सुद्धा हलू शकत नाही. काय दिवस येतात ना खरंच मित्रमैत्रिणींनो. पण लक्षात कोण घेतं? हो, पण त्या व्यंगचित्रातलं चित्र आणि हेही दिवस जातील हे वाक्य माझ्या मात्र अगदी मनात पक्क ठसलं बिंबलं तेच तुमच्याबरोबर शेअर केलं आहे. पुन्हा भेटूया अशा शेअरिंगसाठी.

0: नमस्कार, मी मोहना कारखानेस सिंगापूर इथून बोलते आहे.
1: चला जाऊया. या कार्यक्रमात सध्या आपण भ्रमंती करत आहोत टोरंटो कॅनडा इथे. मंडळी देश कोणताही असो, माणसाला खादाडगिरी केल्याशिवाय जगताच येत नाही. कॅनडाला म्हणजे टोरंटोला आल्यावर मी जे समोर दिसेल आणि अर्थात पचेल अशा अंदाजाने खाण्याचा समाचार घेत होते. समाधानाने खाल्ले की पचन चांगले होते आणि खाल्लेले अंगी लागते. मी नेहमीच समाधानाने खात असते हे मला पाहणाऱ्याच्या लक्षात येईल. असो, खाद्यपदार्थ आणि रेस्टॉरंट्स याबद्दल आज मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. कॅनडा हा थंड हवामान असलेला देश असल्यामुळे येथील लोकांचे मुख्य अन्न चिकन, बीफ, पोर्क, लॅम्ब हे आहे. पण ही आधी एवढ्यावरच थांबत नाही बरं का. व्हेजिटेरियन खाणाऱ्यांसाठी म्हणजे शाकाहारी खाणाऱ्यांसाठी सुद्धा इथे बटाटे, वेगवेगळ्या उकडलेल्या भाज्या, केक, पास्ता, ब्रेड इत्यादी मिळते. तसेच अंडीही भरपूर प्रमाणात मिळतात. भारतातील लोकांइतके विविध पदार्थ इथे शिजवत नसले तरीही पॉन्टीन, मॉन्ट्रियल स्मोक बीफ, बॅनॉक, मेपल सिरप, बेरीज इत्यादी पदार्थ इथे प्रसिद्ध आहेत. मला इथले स्वीट पोटॅटो म्हणजे रताळ्याचे गोड चिप्स खूप आवडले. आपल्यालाही आवडतील असं मला वाटतं. तसं न आवडण्यासारखे कोणतेच पदार्थ नव्हते. देश तसा वेश यावर माझा विश्वास असल्यामुळे इथे मिळणारे बहुतेक पदार्थ मी इथलाच वेश घालून आवडीने खात होते. शिवाय थंड वातावरण, गजबजलेली रेस्टॉरंट्स, खुशीचा माहूल यामुळे चार घास जास्तच जात होते. असे जरी असले तरी इथल्या लोकल मार्केट्समध्ये मिळणाऱ्या पालेभाज्या, फळभाज्या विकत घेऊन मी घरी भारतीय पद्धतीचा स्वयंपाकसुद्धा करत होते. इथे आपल्या इथे मिळणाऱ्या पदार्थांची म्हणजे भारतीय पदार्थांची जिन्नसांची अजिबात वानवा नाही. जे म्हणाल ते टोरंटोच्या भारतीय दुकानात मिळते. त्यामुळे माझे कुटुंबीय मी घरी बनवलेले जेवण पण मिटक्या मारत फस्त करू शकत होते. संध्याकाळी बाहेर पडले की रेस्टॉरंट्समध्ये गर्दी व्हायला सुरुवात झालेली दिसत असे. विविध प्रकारची रेस्टॉरंट्स हे इथले वैशिष्ट्य आहे. भारतीय उपगृहांनी चक्क बरीच बाजी मारली आहे आणि इथले भारतीय पदार्थ इथल्या लोकांना खूप आवडतात. फ्रेंच, कॅनेडियन लोक आरामात बसून मोकळ्या गप्पा मारत याचा समाचार घेत असतात. जेमतेम दोनच महिने उन्हाळा असल्यामुळे लोकांना त्याचे खूप अप्रूप असते. समर करत नाचायचे तेवढे बाकी असते असे मला वाटले. आम्हाला सिंगापूरला काय किंवा मुंबईला काय, जवळजवळ अगदी उलटी परिस्थिती. थंडीची वाट पाहत पाहत ही चीज आळवायची. सुती कमीत कमी कपड्यात उन्हाळ्यात ही लोक कॅनडातली लोक फिरताना दिसतात तीच गोष्ट सिंगापूरमध्येही पाहायला मिळते. आणि ह्या हवामानाप्रमाणे ते बरोबरच आहे. कॅनडाला जागेची कमतरता नाही. भरपूर मोकळी ऐसपीस जागा, गुलाबी थंडीचे वातावरण मनाला खूप मोहून टाकते. पण ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून हवेतील उष्मा वाढलेला जाणवायला लागतो. आमचा कॅनडातून परत जाण्याचा दिवस जवळजवळ यायला लागला होता. आता परतण्याची खुशी होती पण हुरहुर मात्र जास्त दाटून आली होती. ताटातुटीचा दिवस जवळ येऊ लागला तेव्हा भारतीय पदार्थांची आठवणही जास्त येऊ लागली. त्यामुळे एका भारतीय दुकानात मिळालेली दहीपुरी आणि शेवपुरी खाण्याचा आस्वाद घेत मी माझ्या या लेखाचे शेवटचे पान लिहू लागले. मंडळी स्पॅनिश भाषेत दरी असा अर्थ असलेला या हा कॅनडा देश, या देशातील माझ्या मुसाफिरीचा हा थोडक्यात आखो देखा हाल. त्यामुळे त्या अनुभवावर आधारित मी तुम्हाला इथे फिरवून आणले. याशिवाय वँक्युअर, मॉन्ट्रियल, मिसिसागा, कॅलगरी अशा अनेक महत्त्वाच्या ठिकाणी मला प्रवास करायचा आहे, पण या ठिकाणी पुढील वेळेस जाऊया. तोपर्यंत आठवणींच्या या मुसाफिरीचा मनसोक्त आनंद घेऊया मंडळी. आजच्या या भागात मी मोना कारखानेस आपला निरोप घेते. यापुढील भागात जर्मनीला भेट देण्यासाठी भेटूया, याच वारी याच वेळी.
0: नमस्कार. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी मोहना कारखानेस सिंगापूर इथून बोलते आहे.

हॅलो हॅलो बालमित्रांनो, पावसाची प्रतीक्षा संपली. आला बाबा एकदाचा पाऊस, खूप उशीर केला त्याने. आषाढी उभू दिली आणि मग तो आला. ठीक आहे, आला आहे ना, तो नाही आला तर चालेल का आपल्याला? पाऊस आला नाही तर कल्पना करून पा. अहो कल्पना काय, कल्पनेत पण आपण उरणार नाही. पावसाशिवाय आहे का अस्तित्व आपलं? शक्य तरी आहे का? पाऊस म्हणजे पाणी, पाणी म्हणजे जीवन, जे रोज रोज आपल्याला 56 वेळा लागतं. पाण्याशिवाय आपलं पान हलत नाही, पाण्याशिवाय आपण जगू शकत नाही. एक वेळ अन्न खाऊन काही दिवस आपण काढू शकतो, पण पाण्याशिवाय आपण जगू शकत नाही. ज्याप्रमाणे हवेशिवाय आपण जगू शकत नाही, त्याप्रमाणे पाण्याशिवायही आपण जगू शकत नाही. म्हणून तो रागावो, तो रुसवो, तो दडदड करो, तो नुकसान करो, तो घरे पाडो, तो वाहून नेव, तरीही त्याचं येणं आपल्यासाठी अत्यंत आवश्यक असतं. म्हणून म्हणतो, बाबा उशिरा का होईना ये तू. गुराढोरांना चारा, प्यायला पाणी, नदी नाल्यांना पाणी, पाटाला पाणी, शेतीला पाणी, हजार गोष्टी ज्या आपल्या पाण्यावरच चालतात. आपले वाडवडील, आपले पूर्वज, आपले ऋषीमुनी सगळ्यांनी वस्ती केली कुठे? नदीच्या काठी. हो, पाणी पाणी लागतं आपल्याला, 24 तास आपल्याला पाणी लागतं. म्हणून आपण इतकी पावसाची आतुरतेने वाट बघत असतो. हल्ली फार लहरी झाला येतो, अवकाळी काय येतो, गारा काय पाडतो, उशिरा काय येतो, नुकसान काय करतो, डगफुटी काय करतो, फारच नखरे वाढले बहुत त्याचे. तरी म्हणू शकतो का आपण ते येऊ नको असं? मुळीच नाही, आपल्या तोंडचं पाणीच पळेल मग तर. म्हणून मग कसाही असो, पाऊस यायला हवा. हो, पाऊस आहे तरी सृष्टी आहे, पाऊस आहे तर धान्य आहे, पाऊस आहे तर झाडं आहेत. हो की नाही? हो, समुद्राच्या पाण्यामध्ये आहे पाणी मिसळतं, त्याची वाफ होते ती वर जाते, नदी नाल्यांची वाफ होते ती वर जाते, धरणांची वाफ होते ती वर जाते, आणि मग त्याचे ढग बनवून पुन्हा पावसाळ्यात आपल्या भेटीला येतात. असं हे जलचक्र तयार होतं, आणि हे जलचक्र आपल्याला जीवन आवश्यक आहे. त्याशिवाय सृष्टीतलं कुणीही चराचर जिवंत राहू शकत नाही. म्हणून म्हणतो, ये रे रे पावसा तुला देतो पैसा. हो, म्हणून मग ढगांसाठी मी पण एक गाणं लिहिलं आहे माझ्या इंद्रधनुष्य नावाच्या पुस्तकामध्ये. हां, ऐकायचं तुम्हाला? ऐका बघ. ढगांना फुटला पाना, खरंच भुरु भुरु भुरु तुरु तुरु तुरु तुरु कसा आवाज येतोय, टप टप टप टप टप टप टप टप धारा बरसत आहेत. मी खिडकीतून बघते, शांतपणे शहाण्या मुलासारखा पाऊस पडतोय. गडगडणे, खडकडणे, दडदडणे, त्रागाने काही नाही, शहाण्या मुलासारखा येतो येतो आणि आपल्याला सुखावत आहे. हो, 2 दिवसावरी प्रचंड उकाडा होता, प्रचंड गर्मी होते, धड धड धड धड फॅन चालू होते, आणि आज मात्र थंडीने पांघरून घ्यावं लागलं. बघा, एक दिवसाचा पाऊस सृष्टीचं सगळं रूप बदलून टाकतो. तुम्ही कितीही झारीने पाणी घाला, गवत तरारून येत नाही. पण आता बघा, 2 दिवसात तुम्हाला कडे कडेने गवताचे तुर्रे असे मजेत डुलताना दिसतील. पावसामुळे जी हिरवाई येते ना, तिची तुलना कशाशीही होऊ शकत नाही. ऐका मग, ढगांना फुटला पाना.

रंगच पाझरती झाडे पाने ओले ती हिरवा रंगच पाझरती तरार झाले रानगडे जिकडे तिकडे तिकडे तिकडे फुले फुले तरार झाले रानगडे फुले फुले जिकडे तिकडे कुंड्या सुद्धा हुरहुरल्या रात्रीतून साऱ्या फुलल्या बघा कुंड्या सुद्धा हुरहुरल्या रात्रीतून साऱ्या फुलल्या पाऊस म्हणजे जीवन ते नसा नसातून पाझरते पाऊस म्हणजे जीवन ते नसा नसातून पाझरते पानो पाणी ते दडले पक्षी पक्षी भिजभिजले पानो पाणी ते दडले पक्षी पक्षी भिजभिजले थरथर थरथर झडझडती झाडावरती फडफडती थरथर थरथर झडझडती झाडावरती फडफडती वारेसुद्धा चिंबकसे वारेसुद्धा चिंबकसे मधुमालती डोलतसे वारेसुद्धा चिंबकसे मधुमालती डोलतसे गुच्छ तिचे मन मोहवती थेंब थेंब अवती भवती गुच्छ तिचे मन मोहवती थेंब थेंब अवती भरती जीवन पाऊस हा जाणा ढगांना फुटला पाना जीवन पाऊस हा जाणा ढगांना फुटला पाना ढगांना फुटला पाना आला पाऊस राणा झिम झिम झिम झिम झारी भिजली सृष्टी सारी हो की नाही भिजली का सृष्टी सगळी हो किती छान वाटतंय गार गार वारा झोंबतंय तरी सुखावह वाटतंय हो की नाही बघा मी सांगितलं तुम्हाला पावसाशिवाय आपलं पान हलवत नाही हलणार नाही हो पाऊस आपल्याला अतिशय प्रिय आहे हो की नाही मग आणि आणखी एक गोष्ट आपल्याला अतिशय प्रिय आहे दुसरी कोण कोण बरं आपली भारत माता आणि आपली आई तुमची आई पाऊस जसं तुम्हाला प्रिय आहे तशी तुमची आई सुद्धा तुम्हाला खूप खूप प्रिय आहे पावसाशिवाय जसं आपलं पान हलत नाही तसं घरात आईशिवाय तुमचं पान हलत नाही असं म्हणतात की देवाला सगळ्यांच्या घरी जाणं शक्य नव्हतं म्हणून त्याने आईला बनवलं आणि दिलं घरोघर पाठवून काळजी घ्यायला मुलांची हो आईशिवाय घराची कल्पना करू शकतो का आपण अजिबात नाही घरात सगळ्यात तिचा पुकारा असतो सासू म्हणते सुनबाई सासू म्हणतात सुनबाई दीर म्हणतो वहिनी कुठे गेली नवरा म्हणतो अगं कुठे आहे तू मुलं म्हणतात आई कुठे आहे आई आई आई घरामध्ये आईच्या नावाचा जप चालू असतो हो मग ती कोण आहे साक्षात देवाचं रूप आहे हो आई म्हणजे साक्षात देवाचं रूप कसं ऐकायचंय जेव्हा जेव्हा हिरमुसला मी दुःखी कष्टी होतो जेव्हा जेव्हा हिरमुसला मी दुःखी कष्टी होतो आई मध्ये देव सदोदित रोजच मजला दिसतो आई मध्ये देव सदोदित रोजच मजला दिसतो

सग मातीचा मृदगंध मागितले ना कधी काही देताना स्वच्छंद आई कधीच काही मागत नाही पण भरभरून देत असते कशी येते आकाशाहून विस्तृत आहे बापरे आकाशाहून विस्तृत आहे तुला क्षितिज नाही आईला क्षितिज नाही क्षितिज म्हणजे एंड जिथे धरतीला आकाश टेकलेलं भासतं तसं वाचतात नाही येते पण तसं वाटतं म्हणजे क्षितिज आहे असं पण समजतो जसजसं क्षितिजाकडे जातो तसं तसं ते दूर दूर जातं म्हणून आकाशाला क्षितिज आहे असं वाटलं तरी क्षितिज नाही आहे खरं म्हणजे आपण गेलं की ते लांब लांब जातं म्हणून मी म्हटलंय कशी येतो आकाशाहून विस्तृत आई तुला क्षितिज नाही तुझ्या वाचून देवही सुद्धा करू न शकतो काही तुझ्या वाचून देवही सुद्धा करू न शकतो काही म्हणूनच आई बनवली आणि घरोघर पाठवली

तले थेंब ही पडतील थिटे, ऋण आठवता सागरातले थेंब ही पडतील थिटे, जन्मो जन्मी तुझे आई ग कर्ज कधी ना फिटे हो, जन्मो जन्मी आई तुझे ग कर्ज कधी ना फिटे, आईचं कर्ज कधीही आपण फेडू शकत नाही हो, गॉड कॅनॉट टेक केअर ऑफ एव्हरी पर्सन सो ही क्रिएटेड मदर असं म्हणतात. बघा हो, आई म्हणजे साक्षात देव आहे आपल्या घरातला. म्हणून शंकर पार्वतीने जेव्हा गणपतीला आणि कार्तिकेला सांगितलं, जा म्हणाल्या पृथ्वीला प्रदक्षिणा घालून या, गणपती आणि कार्तिकेय निघाले दोघे भाऊ. कार्तिकेय निघाले आणि निघाले लांब लांबून पृथ्वीला प्रदक्षिणा घालायला, जो सुसाट पळाले. पण आपले गणपती बाप्पा फार हुशार, शंकर पार्वती माता पिता बसलेले होते एका दगडावर. गणपती बाप्पा उठले आणि शंकर पार्वती आपल्या माता पित्यांना त्यांनी चक्क एक प्रदक्षिणा घातली, झाली त्यांची पृथ्वी प्रदक्षिणा. वा वा वा रे वा, आपले आई वडील पृथ्वी प्रदक्षिणा घातली, बघा किती महत्त्वाचं आहे. आई वडिलांना प्रदक्षिणा घातली म्हणजे पृथ्वीची प्रदक्षिणा झाली. किती गणपती बाप्पा हुशार, बघा म्हणजे बघा आई आपल्या आई वडील घरात साक्षात देव आहेत, म्हणून आपण कधीही त्यांची अवज्ञा करता कामा नये. का मंडळी, मी ते जात नाही, मी तिथे करत नाही, मी हे करत नाही, मी ते करत नाही, मला काम नको. का हो, आईने काही ठेका घेतला जोजवर काम करायचा, ती दमत नाही का हो? ती पण दमते, आपण समजून घ्यायला हवं हो की नाही. ती जरी कटकट करत नसेल, कुरकुर करत नसेल, तरी आपण तिला समजून घेऊन तिला मदत करायला हवी. तिचे कष्ट कसे कमी होतील हे आपण बघायला हवं. मग करणार ना तुम्ही? तुम्हाला मगाशी म्हटलं की दोन माता आहेत आपल्या, एक पृथ्वी आणि एक आपली आई हो की नाही. मग या घरातल्या मातेचं आईचं जसं आपण देणं लागतो, तसं आपल्या भारत देशाचंही आपण देणं लागतो हो की नाही. हो, आपला भारत देश म्हणजे आपली आई हो. अन्न धान्य काय काय नाही देत आपल्याला आपला देश, काय नाही देत विचार करा. हा देश सगळं काही आपल्याला देतो, सुरक्षितता देतो, आपली काळजी घेतो हो की नाही. या देशामुळे आपण आपल्या घरामध्ये सुरक्षित राहू शकतो. या देशाचं मोठं पाठबळ, मोठं कवच कुंडल आपल्या भोवती आहेत. मी भारताचा नागरिक आहे मोठ्या अभिमानाने आपण सांगतो, मी भारतीय आहे हो. आणि अशा प्रकारे मी भारतीय असल्याचा दबदबा जगात सर्वत्र आहे हो. ऐकताय ना मग? तर या मातृभूमीचं, आपल्या मातेचं, भारत मातेचं आपण काही देणं लागतो. ऐकताय ना? देणे लागतो काही, देणे लागतो आम्ही काही भारत देशाचे, देणे लागतो आम्ही काही भारत देशाचे. चला फेडूया ऋण करून या सेवा समाजाचे, चला फेडूया ऋण करून या सेवा समाजाचे. अजून असती किती निरक्षर, अजून असती किती निरक्षर, साक्षर करू त्यांना स्वतः शिकवणे, त्यांना शिकवणे शक्य आहे आमा. जिथे इच्छा आहे तिथे रस्ता आहे. आपण शिकता शिकता दुसऱ्याला एखाद्याला आपण शिकवू शकतो. 100% साक्षरता आहे असा दावा आपण नाही करू शकत. अजूनही काही लोक निरक्षर आहेत हो, त्यांना अक्षराचा गंध नाही, रानोमळे भटकतात, त्यांची मुलंही शिकत नाहीत हो, भटके लोक. तर अशा लोकांना शिकवणं आपला धर्म आहे, आपलं काम आहे. आणि आपली कामं करून आपण हे काम करू शकतो. प्रत्येकाने निश्चय करूया एकाला शिकवू प्रत्येकाला. जसं एक झाड लावा आणि जोपासा, तसं एक नागरिक शिकवा, त्याला शहाणा करा. प्रत्येकाने निश्चय करूया एकाला शिकवू, ज्ञानाचा देऊया डोळा नवे जग दाखवू. ज्ञान ही खिडकी आहे जगाची. ज्ञानी माणूस पुस्तकाच्या खिडकीतनं जगाकडे बघतो आणि सगळं जग फिरून येतो. अज्ञानाने कितीतरी गोष्टींना ते पारखे, दारिद्र्यातून काढू बाहेर करू आम्हा सारखे हो. अज्ञानामुळे कितीतरी गोष्टींना ते पारखे झालेले आहे, ते शिकतील, शहाणे होतील, नोकरी करतील आणि त्यांचं दारिद्र्य दूर होईल. कर्तव्यच हो आहे आपल्या अर्थात. आपण काही कोणावर उपकार करणार नाही आहोत. आम्ही भारत देशाचे नागरिक आहोत,
आमचे बांधव सुद्धा आमच्यासारखे शिकून शहाणे व्हावे असं आम्हाला वाटलं पाहिजे. म्हणून कर्तव्याच हो आहे आपले, करू काही सेवा, त्याग सुद्धा जीवनातला अनमोल असा ठेवा. नीट आहे का? त्याग सुद्धा जीवनातला अनमोल असा ठेवा. हो, फक्त घेण्यात नसतो आनंद, देण्यातही आनंद असतो. मी अमक्यासाठी अमुक केलं, मी अमक्याला मदत केली, मी अमक्याच्या मदतीला धावून जाऊ शकलो, याचाही माणसाला मोठा आनंद असतो. म्हणजे घेण्यात जसा आनंद आहे तसा देण्यातही, त्याग करण्यातही आनंद असतो. देण्यामध्ये असतो बरं का खूप खूप आनंद, देण्यामध्ये असतो बरं का खूप खूप आनंद. काहीतरी देण्याचा आपण लावून घ्यावा छंद, घेण्याचा नव्हे देण्याचा छंद लावून घ्या. दिवसाकाठी कुणासाठी काहीतरी करा. जे जे आहे शक्य आपण हो, तुमचं सगळं देऊन टाका असं नाही सांगत आहे. जे जे आहे शक्य आपण, जे जे आहे शक्य आपण, ते देत जावे. वेळ प्रेमने सेवा, पैसा गरजूंना अर्पावे. बघा काय म्हणते मी, वेळ प्रेमने सेवा. याला पैसे लागतात का? नाही. आणि जास्त पैसा असेल तर तो गरजूंना द्यायला काय बरं हरकत आहे. थोड्याशा आपल्या त्यागातून फुलतील किती जीवने, थोड्याशा आपल्या त्यागातून फुलतील किती जीवने. समाधान त्यांच्या चेहऱ्यावर, तृप्त आपली मने. तृप्ती त्यांच्या चेहऱ्यावरची हेच आपले धन. ऐकताय ना? तृप्ती त्यांच्या चेहऱ्यावरची हेच आपले धन. मातृभूमीची करुणी सेवा, चला फेडूया ऋण. मातृभूमीची करुणी सेवा, चला फेडूया ऋण. हो, हे ऋण फेडता येऊ शकतं, आपण ते फेडू शकतो. कसं फेडू शकतो? मातृभूमीची सेवा करून. हो, मातृभूमीची सेवा म्हणजे काय? प्रत्येक वेळी सीमेवरच जायला पाहिजे असं काही नसतं. हो, तर घरात बसून, आपल्या अंगणात बसून सुद्धा आपल्याला देशाची सेवा करता येते. काय कळलं का म्हणते? मग आपल्याजवळ जे जे चांगलं आहे ते इतरांना देण्याचा प्रयत्न करावा. मग करणार ना तुम्ही की नाही? करणार का? काय म्हणते मी, करणार ना उठ्या ना? हो, करा. आता एक छोटीशी गोष्ट सांगते तुम्हाला एक बरं. सिंह गाढव आणि कोला, छोटीशी आहे पण बरंच काही तुम्हाला शिकवून जाईल. हो, मी जे जे सांगते त्यातनं काहीतरी तुम्हाला देत असते, शिकवत असते. तो एक धडा असतो हो तुमच्यासाठी. त्यात काहीतरी घ्यायचं असतं, मला तुम्हाला द्यायचं असतं. मग ऐका हा, सिंह गाढव आणि कोला. एकदा एक सिंह, एक गाढव आणि एक कोला, या तिघांमध्ये आपापसात करार झाला की तिघांनी काय, तिघांनी मिळून रानात जाऊन शिकार करावी व शिकारीत जे मिळेल ते तिघांनी सारखे वाटून घ्यावे. कळतंय का? काय झाला करार? काय की तिघांनी शिकार करायची आणि आपापसात ती समान वाटून घ्यायची. याप्रमाणे ठराव करून ते शिकारीला गेले. तिथे मोठा दष्टभुज सांबार त्यांनी मारला. त्या सांबाराचे तीन भाग करायला सिंहाने गाढवाला सांगितलं. सारखे तीन भाग करायचे आहेत ना? मग सिंह म्हणाला, गाढव महाराज, या सांबाराचे तीन भाग करा बरं. त्याप्रमाणे गाढवाने ते काम केले, सारखे तीन भाग केले. तेव्हा सिंहाला इतका राग आला.

जात रे बाहेर झालं. अरे रे रे रे रे, अरे रे, किती दुष्ट रे. समान वाटा करायचं ठरवलं होतं ना, मग गाडवचं काय चुकलं. नंतर कोल्ह्याला तो म्हणाला, अरे आता शिकारीची तू भाग कर. तर कोल्हा हुशार असतो तुम्हाला माहिती आहे. त्याच्या समोर सिंहाने गाढवाला पंजा मारून आतड बाहेर काढलं होतं. कोल्हा मुळातच हुशार आहे. आता आपली पाळी मरायची त्याला कळलं. सिंह म्हणतो, कर बरं याच्या बाबतीत. कोल्हा मुळातच धोरणी. त्याने सांबराच्या मांसाचा एक लहानसा तुकडा तोडून घेतला. आपल्याला पाहिजे तेवढा उरलेले सर्व मांस सिंहाच्या स्वाधीन करून त्याला म्हणाला, सरकार मला एवढंच पुरे, बाकी उरलेला सर्व भाग आपणच घ्या. मला हुशार आहे, तीन भाग केलं तर काय, भाग केलं तर काय झालं गाढवायचं. गाढवाला मरण पत्करावं लागलं. सिंह असंच करेल आपल्यालाही मारून टाकेल हे कोल्ह्याला माहीत होतं. म्हणून हुशार आहे त्याने थोडासा तुकडा काढून घेतला. म्हणला, महाराज हे सगळं उरलेलं तुम्हाला घ्या. त्याचे चातुर्य पाहून सिंहाला समाधान वाटले. मग तो त्याला विचारू लागला, अरे हा संभावितपणा तुला कोणी शिकवले शान, पण तुला कुठून आलं. कोला लगेच म्हणाला, सरकार खरं सांगायचं तर आपल्या पुढे मरून पडलेल्या त्या गाढवानेच मला शिकवलं. ओ समोर बलशाली राजा बसलेला असताना तीन समान बाग केले त्यानं सांगितल्यानुसारच, तरीही काय घडतं, जीवाला मुकावं लागतं. हे गाढवावरून मला कळलं, गाढवाला प्राण गमवावे लागले तसे मलाही गमवावे लागले असते मला माहिती. म्हणून मी छोटासा तुकडा घेतो, बाकी सगळं मांस तुम्हाला लखलाभ हो, असं म्हणून कोल्हा तिथून निघून गेला. बघा, माणसाला वेळीच शानपण सुचलं पाहिजे. कोल्ह्याने तीन भाग केले असते तसे फटकन पंजावरून त्यालाही ठार केलं असतं. आणि शिकार, गाढव आणि कोला या सगळ्यांचं मांस त्याने फस्त केलं असतं. म्हणून जेव्हा जीवावर बेतते तेव्हा बलाढ्य शत्रू पुढे माघार घ्यायची असते. दोन पाऊल घेतलेली माघार ही भविष्यातली चढाई असते. ते अपयश नसतं. केव्हा पुढे जावं, केव्हा मागे यावं, केव्हा माघार घ्यावी, क्षमा मागणारा कोणताही माणूस हा लेचा पेचा असतो असं समजू नका. तोही शूर असतो, पण तो शहाणा असतो, चतुर असतो, हुशार असतो. प्रसंगी केव्हा माघार घ्यावी, केव्हा क्षमा मागावी, त्यात कसा फायदा आहे हे त्याला कळतं. म्हणून तो मूर्खाच्या नादी लागत नाही. म्हणतो, तू मोठा, तुझा बाप मोठा, तुझा आजा मोठा, तुझा पंजाही मोठा रे बाबा, मी चाललो. आपला जीव वाचवायचा असेल तर प्रसंगी अशाही युक्त्या वापराव्या लागतात. प्रत्येक प्रसंगी चढाई करणं योग्य नसतं. कुठे माघार घ्यावी हेही माणसाला कळलं पाहिजे. माघार घेणं म्हणजे अपमान नव्हे, माघार घेणं म्हणजे शहाणपण. शिवाजी राजांचे मावळे शत्रूवरती हल्ला करायचे आणि पळून जायचे. मग ते पळ कुठे होते का? अजिबात नाही, ते हुशार होते. शत्रूला मैदानात येऊ द्यायचे, झाडीत लपून बसायचे, कारण त्यांचं बळ कमी होतं. या कमी बळाने मोठा शत्रू त्यांना हल्ला करायचा. मग ते मैदानात गेलं असतं जिवंत राहिले असतं का? अजिबात नाही. हुशारीने चातुर्याने ते झाडात लपायचे. शत्रू समोर आला रे आला की तुटून पडायचे आणि पटकन पळून जायचे. शत्रूला कळायचं सुद्धा नाही हे कुठून आले आणि कुठे गेले. बापरे किती हुशारी ना, याला म्हणतात गनिमी कावा. प्रसंगी केव्हा माघार घ्यायची याच्यात सुद्धा खूप शहाणपण असतं. हे शहाणपण तुमच्यात येऊ असं मला वाटतं. तुम्हीही त्या कोल्ह्यासारखे हुशार व्हा, चतुर व्हा. कळलं का मंडळी? बाय बिठानो, बाय बाय.

0: राम राम मंडळी, मी डॉक्टर राजेश नामदेव आहे, म्हणजे तुमचा लाडका बाळू बाळू ऑन एअर मध्ये तुमचं खूप खूप स्वागत. मंडळी, आजकाल शेतकऱ्यांचा प्रश्न स्वार्थीपणाने मांडला जातो असं आपल्याला वाटतं. मग शेतकऱ्याचा नेमका प्रश्न काय आहे आणि शेतकऱ्याचा प्रश्न मांडून स्वतःचं दुकान चालवणं हा एक नवीन व्यवसाय झाला एक प्रकारचा. तर त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न नेमके काय, शेतकरी आत्महत्या का करतो, काहींचं म्हणणं आहे की तो उगाच जास्त लोन वगैरे घेतो, त्याचं दडपण येतं निसर्गामुळे, आपल्याला वाटतं की निसर्गामुळे त्याचा लॉस होतो. काही काही जणांचं म्हणणं आहे की अधवा तद्वा खर्च करतात, उगाच पीक दिसायला लागलं की बॉस आपल्याला एवढं उत्पन्न येणार, मग त्या दृष्टीने ते डायरेक्ट गाड्या घेणं, मोठमोठे गाव लग्न लावणं, याच्यामध्ये त्याचा पैसा बर्बाद होतो. तर शेतकरी आणि शेतकऱ्याचा मृत्यू, शेतकरी आणि त्याचं कर्ज, शेतकरी आणि त्याच्या पिकाला मिळणारा भाव, त्याच्या पिकाचं होणारं नुकसान आणि सगळ्यात महत्वाचं पाऊस, वेळी पडणारा पाऊस, अवेळी पडणारा पाऊस, न पडणारा पाऊस, यामुळे शेतकरी खरं तर आपण एसी नसलं तरी जगू शकतो, 5 लाखाचा मोबाईल घेऊन आपण जगतो असं आपल्याला वाटतं पण आपण मरतो, मोठा टीव्ही घेतला, 1 करोडची कार घेतली, पण जर तुम्हाला अन्नच मिळालं नाही तर. म्हणजे खऱ्या अर्थानं डॉक्टरला आपण देव म्हणतो, पण डॉक्टर देव कधी होतो की तुमचा जन्म झाला त्याच्यानंतर तुम्हाला खायला प्यायला मिळालं, तुम्ही मोठे झालात, तुम्हाला काही आजारपण आला तेव्हा डॉक्टर देव होतो, पण तत्पूर्वी तुम्ही ज्यावेळेस पोटात अन्न टाकतात त्यावेळेस शेतकरी देव होतो. आणि शेतकऱ्यांवर काम करणारा असा विनोद दाटे स्वतः शेतकरी आणि शेतकऱ्यांबद्दल अतिशय मनापासून त्याला खूप काळजी आहे, खूप राग आहे असा विनोद दाटे आज आपल्या बरोबर आहे. विनोद, राम राम.
1: राम राम.
0: विनोद, तू स्वतः शेतकरी आहेस,
1: हो,
0: खरं सांग शेतकऱ्याच्या समस्या सांग आजच्या तारखेच्या.
1: आजच्या शेतकऱ्याच्या समस्या एकतर आसमानी संकट, त्यानंतर त्याचं जे पीक आहे तो जे लेकरावानी वाढवतो, लेकरावानी त्याला पिकवतो आणि जेव्हा ते त्याच्या डोळ्या देखत नष्ट होतं आणि त्याला योग्य किंमत मिळत नाही, भाव मिळत नाही, आणि मग त्या शेताच्या भरोशावर त्याने घेतलेलं कर्ज असेल, त्याच्या लेकीबाळीचे लग्न असतील, त्याच्या जे कौटुंबिक, म्हणजे आज त्याचं शेतीला त्याची जी लागत आहे ती सुद्धा त्याला मिळत नाही आहे, जो उत्पादन खर्च आहे तो सुद्धा त्याला मिळत नाही आहे, आणि त्यामुळे शेतकरी आज अडचणीमध्ये सापडत चालला, दिवसेंदिवस अडचणीत चाललाय. आणि मी तर असं नेहमी सांगतो की ह्या पृथ्वीवर माणसाला कुणी बनवलं? देवाने. परंतु त्या देवाने बनवलेल्या माणसाला जगण्यासाठी अन्न कोण बनवतो? माझा शेतकरी. मग त्या देवानंतर जर कुणी देव असेल तो तर माझा शेतकरी आहे. म्हणून मी नेहमी सांगतो की शेतकऱ्याची सेवा म्हणजे देवाची सेवा आहे. आणि आज तुम्ही म्हटले की शेतकऱ्यांच्या नासाठी लढता लढता अनेकांनी स्वतःची घरं भरून घेतली, काहींनी आमदारक्या खासदारक्या सुद्धा पदरात पाडून घेतल्या, परंतु शेतकऱ्याचं काही भलं केलं नाही. म्हणून आज शेतकरी,
0: मग याच्यात शेतकऱ्याची चूक नाही का? तो का बरं समोरच्यावर विश्वास ठेवतो?
1: नाही, शेतकऱ्याची चूक आहे ना, म्हणून तर मी आज पूर्ण महाराष्ट्रभर गावागावात जातोय आणि शेतकऱ्याला संघटित करतोय. शेतकऱ्याला मी आव्हान करतोय की बाबा रे, तू जात धर्म पक्ष संघटना सगळं बाजूला ठेव आणि फक्त शेतकरी म्हणून एकत्र ये.
0: मला एक सांग विनोद, हे बघ, माझं प्रामाणिक मत आहे, फक्त शेतकऱ्याबद्दल नाही प्रत्येक माणसाबद्दल, प्रत्येक प्रोफेशनबद्दल, दुसऱ्याकडे बोट दाखवण्यापेक्षा की ह्याच्यामुळे मला त्रास होतो, ह्याच्यामुळे त्रास होतो, पण 3 बोटं तुझ्याकडे ना, तुझ्याकडनं काही चूक होत असेल ना, तू तुझ्या चुका कव्हर कर आणि मग समोरच्यावर बोट दाखव ना. तर मला एक सांग, तू तुझे पाय घट्ट मातीत आहेत,
1: बरोबर,
0: मला एक प्रामाणिकपणे उत्तर हवं आहे, अतिशय प्रामाणिकपणे सडेतोड उत्तर हवं. शेतकऱ्याने स्वतः काय सुधारायला हवं, म्हणजे अतिशय शून्यापासून याचं उत्तर हवं मला.
1: शेतकऱ्यांनी एकतर सगळ्यात पहिलं एक संघटित झालं पाहिजे. आज आपण बघतोय सगळीकडे कंपनीमध्ये पगार वाढ नाही, संप, डिझेलचे भाव वाढले, संप, पेट्रोलचे भाव वाढले, संप, परंतु शेतकऱ्याच्या पिकाला भाव मिळत नाही. म्हणून जर शेतकऱ्यांनी जर संप केला तर हे लोक काय ढेकळं खाणार आहे का? काय होत आहे आज जे महत्वाचं आहे, म्हणजे तुम्ही तंबाखू नाही खाल्ली तरी तुम्ही जगू शकता, परंतु तंबाखू बनवणारा कोट्याधीश आहे. सिगारेट नाही पिलं तरी तुम्ही जगू शकता, पण सिगारेट बनवणारा कोट्याधीश झालाय. दारू नाही तुम्ही पिलं तरी तुम्ही जगू शकता, आणि ती दारू बनवणारा मात्र कोट्याधीश झालाय. आणि जे अन्न तुम्ही नाही खाल्लं तर तडफडून मराल, ते अन्न मात्र बनवणारा 18 विश्व दरिद्री आहे.
0: का दरिद्री? तो
1: दरिद्री काय होतंय? तो संघटित नाहीये ना, तो संघटित नाहीये. आज मी प्रत्येक गावात,
0: संघटित झाला तर काय होईल?
1: संघटित झाला तर आपला देश 70% कृषी प्रधान आहे. म्हणजे
0: आजही
1: हो, आणि म्हणजे या देशातला 70% मतदार माझा शेतकरी आहे.
2: आणि जर शेतकरी संघटित झाला आणि ज्या दिवशी शेतकऱ्याच्या बांधावर पुढारी तयार होतील ना, त्या दिवशी शेतकऱ्याच्या मुठीत ह्या राष्ट्राची सूत्र आल्याशिवाय राहणार नाही.
0: बर, मला एक सांग, संघटित होणं गरजेचं कबूल. तत्पूर्वी शेतकरी कुठे चुकतोय आज? आता आपण असं बघतो, एकाने कांदा लावला की सगळेजण कांदा लावतात, एकाने हे पीक लावलं की ऊसात खूप पैसा आहे ऊस लावला, द्राक्षात खूप पैसा आहे डाळिंबात खूप पैसा आहे. मग ते प्लॅन तुम्ही शेतकरी गावात का नाही करत?
2: मग
0: याचा पीक का होईल?
2: नाही, याचं कारण पण संघटित नाहीये हेच आहे. कारण मी नेहमी सांगतोय की आपले जे गावोगाव आपण जे
0: नाही नुसत्या मागण्या करण्यापेक्षा
2: नाही, कृषी सहाय्यक जे आहेत ना गावोगाव, जर त्यांनी प्रत्येक भागामधलं वातावरण, प्रत्येक भागामधलं पाणी परीक्षण, जमिनीचं परीक्षण करून जर शेतकऱ्याला जर सुचवलं की तू या महिन्यामध्ये या ऋतूमध्ये तू हे उत्पादन घे आणि त्याचं जर व्यवस्थापन केलं त्याच्या पिकांचं बाजारामध्ये जेवढं आहे ना तेवढंच जर आपण पिकवलं तर नक्कीच शेतकऱ्याला चांगला भाव मिळणार आहे. आणि अजून एक, मला शेतकऱ्यासाठी आपण समाज म्हणून आपण कोल्ड स्टोरेज जे म्हणतो प्रत्येक जर तालुक्यामध्ये जर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जर निर्माण केलं, म्हणजे उद्या आज मेथीची भाजी आली बाजारामध्ये तेवढी नको आहे तर ती त्याला साठवून ठेवता येईल. आज एक कोल्ड स्टोरेज आहेत.
0: कोल्ड स्टोरेज मध्ये ह्या पालेभाज्या किती दिवस राहू शकतात? आयडिया आहे?
2: 8 दिवस तर आरामात राहतील.
0: ओके.
2: आणि जसं जसं बाजारपेठेत हवंय तसं तसं ते विकता येईल आणि मग शेतकऱ्याचं नुकसान होणार नाही.
0: विनोद, मला एक सांग, आजच्या तारखेला शेतकरी पीक लावतो, तो काय डिसिजन घेतो की आज यावेळेस हे पीक लावायचं, हे तो डिसाइड कसा करतो?
2: नाही, त्याचं जे आता वंश परंपरागत जो शेती करत आलाय, आज शेतकऱ्याचाच मुलगा शेतकरी आहे आणि तो त्याला जो अनुभव आहे त्याचा पूर्वीचा, म्हणजे आता पूर्वी आपण त्यात बराचसा बदल केलाय, म्हणून मी शेतकऱ्यांना नेहमी आवाहन करतो की आता पारंपरिक शेती थांबवा, तुम्ही आधुनिक शेतीकडे या, नवीन नवीन उपाययोजना करा. म्हणजे जर आपण एखादं पीक घेतोय, पूर्वी कसं होतं की जास्त बी टाकलं की मग जास्त उत्पादन येईल, तसं नाहीये, त्यामुळे रोगराई पण येते. म्हणून आता ते ठराविक अंतरावर त्याची लागवड करा, त्याची जोपासना करा आणि नवीन तंत्रज्ञान जर शेतकऱ्यांनी जर आत्मसात केलं तर नक्कीच त्याचा जो, मला सांगा ना, असं कुठलं उत्पादन आहे आपल्या देशामध्ये एका उत्पादनापासून 100 उत्पादनं होतात? अहो, एका दाण्यापासून 100 दाणे बनवायची किमया फक्त ती माझ्या शेतकऱ्याकडे आहे, तरी माझा शेतकरी का अडचणीत आहे? ही मोठे प्रश्न आहे आणि याची एक काही कारणं आहेत आणि ते मी ते मला नक्कीच सांगायला आवडेल की काय होतंय. जेव्हा शेतकरी एखादं वस्तू बनवतो, उत्पादन आहे, त्याने जर टोमॅटो लावला, समजा 1 एकर टोमॅटो लावला, त्या टोमॅटो त्याला लागवड खर्च आला 1.5 लाख रुपये. आम्ही काय म्हणतो, आमचं म्हणणं असं आहे की सरकारने जे कृषी केंद्र आहेत, जे कृषी संशोधन केंद्र आहेत, त्यांनी काय करावं, त्या शेतकऱ्याच्या पिकाचं एक निरीक्षण करावं, त्याला त्यासाठी किती मजूर लागला, त्याला किती औषधं लागली, किती फवारणी, किती बियाणं आणि त्या शेतकऱ्याच्या शेतीचं भाडं, त्या शेतकऱ्याची मजुरी, असं धरून त्याचा एक उत्पादन खर्च ठरवावा आणि त्यानंतर त्याला त्याची किंमत द्यावी. उदाहरणार्थ स्वामीनाथन आयोग, स्वामीनाथन आयोगाने ज्या सूचना दिल्या,
0: काय सांगतो स्वामीनाथन,
2: स्वामीनाथन आयोग सांगतो की जर शेतकऱ्याला एखादी टोमॅटोची जाळी बनवायला जर 100 रुपये खर्च आला तर त्याला 1.5 पट त्याला उत्पन्न नफा द्या, म्हणजे 250 रुपये जाळीची किंमत द्या.
0: ते सरकारने द्यावं असं?
2: हो नाही, सरकारने म्हणजे सगळ्यांनी त्याचा भाव डिक्लेअर करून, आणि मूळ म्हणजे शेतकऱ्याच्या समस्या केव्हा थांबणार, प्रत्येक माणसाने बदललं पाहिजे. आपण ज्या शेतकऱ्याच्या पिकाकडे बघतो, समजा उद्या तुम्ही बाजारात गेलात,
0: फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये गेलो की आपण भाव
2: करत नाही, पण आता इथे
0: तोच माणूस मर्सिडीज मधून उतरतो आणि 1 रुपये कमी करतो.
2: नाही नाही, त्याला जर सांगितलं ना की 10 रुपये जुडी, तो म्हणतो 10 च्या 2 देतो का? आणि तेच मल्टीप्लेक्स थिएटर मध्ये जातो तेव्हा तो समोसा 80 रुपयाला घेऊन खातो, जो बाहेर 10 रुपयाला मिळतोय तिथे तो घासाघीस करत नाहीये. परंतु शेतकऱ्याकडनं त्याचं उत्पादन घेतानाच का घासाघीस केली जाते? आणि परत होतंय काय, बघा तुम्ही, कापूस पिकवणारा आत्महत्या करतोय पण कापसापासून कपडा बनवून विकणारा व्यापारी मात्र मोठा झालाय. कांदा पिकवणारा आत्महत्या करतोय, कांद्यापासून मसाले बनवणारा मात्र कोट्याधीश आहे. तुम्ही टोमॅटो पिकवणारा आत्महत्या करतोय.
0: ह्याच्यात आता सरकार सोडून देऊ आपण. आपण असं धरू, आता आपण शेतकऱ्यांनीच काहीतरी मुवमेंट करायची.
2: येस.
0: हा, तू सगळ्यात महत्वाचं म्हटलं की शेतकऱ्यांनी पहिले संघटित व्हायला पाहिजे.
2: बरोबर.
0: पण माझं विरोध आहे की संप करायला, संघटित होण्यापेक्षा, संप करण्यासाठी एकत्रित होण्यापेक्षा स्वतःच्या उन्नतीसाठी एकत्रित व्हायला पाहिजे. आता मला एक सांग, खूप सुंदर विषय काढला असतो. शेतकऱ्याने एक पीक घेतलं, गावाने ठरवलं की ह्यावेळेस आपण इतक्या लोकांनी हे पीक घ्यायचं, इतक्या लोकांनी हे पीक घ्यायचं, हा, जिल्हा पातळीवर ठरलं की या गावाने हे पीक काढावं, त्या गावाने हे पीक काढावं. हा, मग त्याच्यानंतर तुम्हाला व्यापारीच का लागतो विकायला? शेतकऱ्याकडे टाइम नसतो का? तेवढं स्किल नाही त्याच्याकडे?
2: नाही, काय होतंय, शेतकऱ्याला निर्माण करता येते पण त्याला विकता येत नाहीये.
3: कारण
2: त्याचं कारण असं आहे की
3: त्याच्याकडे वेळ
2: नाही. नाही, त्याचं जे उत्पादन आहे ते नाशवंत आहे.
3: बरोबर.
2: त्याला समजा टोमॅटो आहे,
3: भाजी आहे,
2: एक दिवस तीन दिवसाचं त्याचं आयुष्य आहे आणि याचाच फायदा व्यापारी घेत आहे. आणि होतं मोठं कोण, तुम्ही सांगा, 20 रुपयाला जर टोमॅटोची जाळी जर शेतकऱ्याची जेव्हा विकली जाते ना त्यावेळेस बाजारामध्ये.
3: नाही नाही, अतिशय सुंदर हा विषय काढलाय. म्हणजे शेतकरी जे 20 रुपयाला विकतो जागेवर विकतो का?
2: नाही, तो बाजारपेठेमध्ये घेऊन जातो, तिथे व्यापारी त्याच्याकडून
3: घेतात. पीक घेतो, पीक तोडतो सुद्धा स्वतः.
2: हो, स्वतःच तोडतो
3: आणि ट्रॅव्हलिंग करून मार्केटमध्ये येतो.
2: मार्केटमध्ये हा मार्केटमध्ये येतो आणि जेव्हा ते एकदम मातीमोल विकलं जातं, समजा 20 किलो टोमॅटो एका जाळीमध्ये असतात, जेव्हा ती जाळी जर 20 आणि 30 रुपयाला जर कोणी मागत असेल तर मला सांगा त्याला ती जाळी भरायलाच 20 रुपये लागतात. परत गाडीचा ट्रान्सपोर्ट त्याला 20 रुपये, म्हणजे 40 रुपयाला त्याला ती जाळी नुसती तोडायला आणि भरायला आहे. आणि त्याचं परत महिनाभराचं त्याचा जो काही खर्च आहे, बियाणं आहे, मेहनत आहे, औषध आहे, फवारणी आहे, त्याचा तर कुणी विचारच करत नाहीये. मग माझं म्हणणं काय, कमीत कमी त्याला जी लागत लागली ना ती तरी त्या शेतकऱ्याला मिळाली पाहिजे. पण ती मिळत का नाहीये, कारण बाजारपेठेमध्ये जास्त माल आला म्हणून लगेच त्याचा भाव घसरतो. पण मग माझं म्हणणं
3: स्वाभाविक आहे ना.
2: नाही, स्वाभाविक आहे, परंतु यावर एकच उपाय. प्रत्येक तालुक्यामध्ये ज्या काही कृषी उत्पन्न बाजार समिती आहे त्यांनी शेतकऱ्याला एका माफक दरामध्ये, मी तर म्हणेल मोफत, परंतु ते जर शक्य नसेल तर माफक दरामध्ये शेतकऱ्याला कोल्ड स्टोरेज उत्पन्न करावे, निर्माण करावे, त्याला उपलब्ध करावे. म्हणजे टोमॅटो जर माझ्याकडे आता जर समजा 100 जाळ्या आणि तेवढ्या मार्केटमध्ये नको आहे तर मी काय करेल, त्यातल्या जेवढ्या मार्केटमध्ये जात आहे त्या मी विकणार आहे माझ्या इच्छित किमतीने, मला ज्या किमतीत परवडणार आहे त्यानेच. आज काय होतंय, मला परवडत नाही मग ते जनावरांना टाकण्यापेक्षा, रस्त्यावर फेकून देण्यापेक्षा मी मातीमोल किमतीने विकतोय. पण जर कोल्ड स्टोरेज जर माझ्यासाठी निर्माण झालं तर मी बाकीचा माल कोल्ड स्टोरेजमध्ये साठवेल आणि बाजारातल्या ऑर्डर प्रमाणे मी तो माल सप्लाय करेल.
3: आणि विनोद, दुसरं कोल्ड स्टोरेज बरोबर प्रोसेसिंग पण करता येईल ना.
2: हो, तेच शेतकऱ्याला व्यापारी बनवलं पाहिजे. शेतकरी व्यापारी झाल्याशिवाय शेतकऱ्याची प्रगती नाही.
3: आजच्या तारखेला शेतकऱ्याला ही जाणीव झाली की आपल्याला पण व्यापाऱ्याकडनं लॉस घेतोय.
2: हो, नक्कीच नक्कीच नक्कीच,
3: त्याची जाणीव झाली आहे. त्याला
2: जाणीव झाली.
3: आज त्याच्याकडे पर्याय नाही.
2: नाही, आज पर्याय, आज काय झालं तुम्हाला सांगू साहेब, महाराष्ट्रामधला शेतकरी 1500 रुपयाचा किराणा सुद्धा महिन्याला विकत घेईल अशी त्याची ऐपत नाही राहिली. कारण त्याने जर एखादं
3: छोटे शेतकरी म्हणतोयस तू,
2: हो छोटे असू द्या मोठे असू द्या, त्याचं आज काय झालंय, तो जे करतोय ना, जे उत्पादन लावलं, उदाहरणार्थ मी आहे, मी जर आता 4 एकर टोमॅटो लावला तर मी काय करतो, माझ्याकडे तेवढं भांडवल नसतंच, मग मी काय करतो, जे कीटकनाशकाची जी औषधं वगैरे आहेत मी त्याच्याकडनं उधार आणतो. कशाच्या? त्याच टोमॅटोच्या भरोशावर. आणि परत नंतर मी बाजारामधून त्याला जे जे तार लागतात, अँगल लागतात, त्याला दोरी लागते, मजूर लागतो, आणि हे हे सगळं मी त्याला लावत असताना मला त्याच्यामध्ये काही नफाच मिळत नाही आहे. मला मी पूर्ण अडकून जातो. आणि जर कधी ते मला 1-1, 2-2 रुपये किलोनी जर विकायची वेळ आली किंवा ते तोडून जर जनावरांना मला खाऊ घालायची वेळ आली तर मी कर्जबाजारी होतो.
3: बरोबर.
2: हा, मग माझं म्हणणं काय, आता सगळे ओरडतात शेतकऱ्याचं कर्जमाफी का, शेतकऱ्याला का कर्जमाफी. अरे पण शेतकऱ्याला आपण त्याची काय भयान परिस्थिती केली. तुम्ही जर आता ग्रामीण भागात जर गेलात ना, प्रत्येक गावामध्ये 50-100 मुलं शेतकऱ्याची बिगर लग्नाची आहे. शेतकऱ्याच्या मग तेच ना, शेतकऱ्याच्या मुलाला कुणी मुलगीच द्यायला तयार नाही. दूर कशाला जाता, शेतकरीच जर आपण असेल आणि त्याला म्हटलं शेतकऱ्याला मुलगी देतो, देत नाही.
3: काय बोलतोस?
2: हो, का देत नाही तो? कारण त्याने पाहिलं ना शेतीची काय अवस्था आहे. त्याने जे हाल कष्ट काढले, ज्याला त्याला जो त्रास झाला तो त्रास त्याच्या लेकीला होऊ नये म्हणून तो काय करतो, नोकरदार. आणि होतं काय साहेब, पूर्वी काय होतं, उत्कृष्ट शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी. आता काय झालंय, उत्कृष्ट नोकरी, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ शेती झाली. हे चित्र ज्या दिवशी बदलेल ना त्या दिवशी माझा शेतकरी बळीराजा सुखी होईल.
3: पण हे बदलेल असं चिन्ह दिसतंय तुला?
2: नाही, आज तरी मला दिसत नाहीये. आज काय झालंय, मुळात आता एक अशी चिंता निर्माण झाली का, जर शेतकऱ्याने जर शेती करायचं सोडलं तर खाणार काय. म्हणजे आज जगाला ही मोठी गंभीर समस्या आहे, परंतु आज जगाचं दुर्लक्ष आहे. कारण आपण काय करतो, टोमॅटो कमी पडला लगेच बाहेरच्या देशातून आयात करतोय, कांदा कमी पडला लगेच शेजारच्या देशातून आपण आयात करतोय, आपण आपल्या घरचा भागवतोय. अरे परंतु
3: शेतकऱ्याला आम्ही लोकच ओरडायला लागतो ना की टमाटे 200 रुपये किलो झालंय, 300 रुपये किलो, आम्हीच लोक ओरडतो. मग सरकारला ते आणावं लागतं. म्हणजे मुळात समाजच मूर्ख आहे का?
2: नाही, काय होतंय माहितीये का, आता मी तुम्हाला सांगतो. मी कृषी संशोधन केंद्र दापोली, मी याला 2011 एक पत्र लिहिलं होतं की माझ्या शेतकऱ्याला 1 क्विंटल भात पिकवायला किती खर्च येतो. त्या काळात त्यांनी मला 2300
3: गोष्ट
2: ही 2011 त्या काळात त्यांनी मला सांगितलं की 2345 रुपये खर्च येतो. किती? 2345 रुपये 2011 साली त्याला
3: एकरी
2: उत्पादन खर्च 1 क्विंटलला. त्याच्यामध्ये खर्च येतो. तर खर्च आल्यानंतर मग ते कॉस्ट काढली, त्याने त्याच्यात मजूर धरला, तेव्हा मजुरी होती 145 रुपये त्या भाताची मजुरी. म्हणजे सोंगणी असेल, भात लावणी असेल आणि त्याला लागणारी खतं असतील, त्या शेताचं भाडं, त्या शेतकऱ्याची मजुरी असं सगळं धरून त्यांनी त्या 2011 त्याचे माझ्याकडे शासनाचे ते पत्र आहेत त्या कृषी संशोधन केंद्राचे. आणि आज तोच भाव आहे 2000 रुपये भाताला क्विंटलला. आणि मला सांगा आज मजुरी काय
3: भाव कोणाकडनं 2000 रुपये
2: व्यापाऱ्यांकडनं. आणि सरकार जे MSP देत आहे ना, MSP
3: म्हणजे
2: MSP म्हणजे मिनिमम प्राइस. मुळात ती आम्हाला नको आहे. आम्ही म्हणतो आमचे MRP ठरवा, उत्पादन खर्च आमचा ठरवा आणि आम्हाला त्याची एक MRP द्या. म्हणजे चॉकलेट बनवणाऱ्या कंपनीला सुद्धा तिची MRP ठरवायचा अधिकार आहे. म्हणजे सिगारेट बनवण्याला
3: अधिकार नाही. अरे क्या बात आहे, बरोबर.
2: शेतकऱ्याला ते ठरवता येत नाही. आमचं किंमत कोण ठरवतं? व्यापारी.
3: व्यापारी
2: आता बाजारपेठेत गेलो का आमच्या भावाची मालाची किंमत व्यापारी.
3: पुन्हा तोच प्रश्न विचारतोय मी तुला. नाही रे, चुकीचाच प्रश्न आहे. म्हणजे मला असं विचारायचं आहे की शेतकरी जाऊन माल घेऊन गेला बाजारपेठेत,
2: बरोबर,
3: आणि त्याने सांगितलं व्यापाऱ्याला मला या भावात विकायचं आहे. तो व्यापारी म्हटला नाही, तर ते पीक सडलं.
2: व्यापारी संघटित आहे. हो, त्यांनी ठरवलं की आता 20 रुपयाच्या वरती कोणाला भाव द्यायचा नाही, कुणीच देत नाही.
3: काय बोलतो?
2: आणि मग माझ्या शेतकऱ्याने काय केलेलं आहे, एकतर मजूर लावला, पीक तोडलं.
3: नाही नाही, म्हणजे तुम्ही व्यापारी संघटित, ते ठरवतात, ते ठरवतात प्राइस,
2: ते ठरवतात किंमत. आणि शेतकरी जेव्हा काय करतो, शेतकरी
3: मला एक सांग, शेतकरी जेव्हा 20 रुपयाने विकतोय त्यावेळेस तो आमच्यापर्यंत काय भावना येतो?
2: म्हणजे इकडे जर 2 रुपये किलोनी जरी टोमॅटो घेतला व्यापाऱ्याने, व्यापाऱ्याने शेतकऱ्याकडून, तरी तो बाजारामध्ये 20 रुपये किलोनीच आहे.
3: अय्या,
2: म्हणजे काय होतंय ग्राहकाला? तर आणि मध्ये मोठा कोण होतोय? मधला व्यापारी होतोय. जो दलाल आहे मधला तो मोठा होतोय. म्हणजे ज्याने 4 महिने ते
3: व्यापारी काय करतो, व्यापाऱ्याने तुझा माल घेतला,
2: तो मग तेच सांगतो ना. परत माझी तीच मागणी येते पुढे की व्यापारी काय करतो, शेतकऱ्याचा माल घेतो आणि तो जाऊन काय करतो, कोल्ड स्टोरेज मध्ये साठवतो आणि बाजारपेठेत जसा हवाय तसा विकतोय. पण मग मी काय म्हणतो, हीच जर कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी प्रत्येक तालुक्यामध्ये जर शेतकऱ्यासाठी माफक दरामध्ये, मी तर म्हणतो मोफत दिलं पाहिजे, परंतु आपण ते शक्य नसेल माफक दर.
3: पण एवढे कोल्ड स्टोरेज बनवणं,
2: प्रत्येक तालुक्याला एक बनवा ना कोल्ड स्टोरेज.
3: केवढा लागेल ते?
2: हो, मला सांगा, उदय तुमच्यापर्यंत काही कुठलं
3: अन्न आलंच नाही. प्रश्न आहे, हे प्रॅक्टिकल आहे का एवढे कोल्ड स्टोरेज निर्माण?
2: हो, प्रॅक्टिकल आहे, बनवलंच पाहिजे, कारण ती काळाची गरज आहे. कोरोनाने शिकवलं आपल्याला, सगळं बंद पडलं, उद्या तुम्ही कपडे नसेल तर त्यालाही पर्याय काढू शकता, काहीतरी केळी वगैरे बांधून तुम्ही फिराल, परंतु जर अन्नच तयार नाही झालं, मला सांगा ना तुम्ही कसे जगाल?
3: खरी गोष्ट आहे.
2: तुम्हाला काय ते काही विज्ञान, तुम्हाला तुमच्या काय चपात्यांचा तुम्ही झेरॉक्स नाही काढणार आहे. तुम्हाला अन्न हे शेतकऱ्याकडनंच लागणार आहे. अहो, संत तुकाराम महाराज म्हणता, मडे झाकुनिया करीतो पेरणी, कुंब्याची वाणी लवल आहे. हा शेतकरी आहे ना साहेब, जर त्याच्या घरात कुणी मेलं ना, तो ते मळं झाकून ठेवतो आणि पहिली पेरणी करतो. का करतो? त्याचं वर्षाचं पीक वाया जाईल म्हणून नाही, तर तो जगाचा पोशिंदा आहे. अन्न निर्मितीचं कार्य थांबलं नाही पाहिजे. तो ती पूजा समजतो ईश्वराची. अहो, तो ह्या धरणी मातेला त्याची आई समजतो आणि तिच्या उदरामध्ये तो धान पेरतो आणि ते उगवतं. पण तुम्हाला माहित आहे ते उगवेल की नाही हे पण त्याला माहित नाही.
3: आज
2: शेतकऱ्यासारखी जुगार कुणीच खेळत नाही साहेब. जुगारी असतो ना, तो आज एक डाव हरला तो म्हणतो पुढचा डाव जिंकल, तो हरला तो म्हणतो अजून पुढचा जिंकल, तो म्हणतो आज नाही जिंकलो उद्या जिंकल, असं करत करत तो तसाच शेतकरी आहे. या पिकात नाही साधलं तो म्हणतो पुढच्या पिकात साधल, त्याच्यात नाही साधलं तो म्हणतो पुढच्या पिकात साधल, तो ह्या वर्षी नाही साधलं तो म्हणतो पुढच्या वर्षी साधल. अरे, त्याच्या इतका दिलदार कोणी सांगा ना. अरे, त्या ईश्वराच्या त्या ह्या सगळ्या निसर्गाच्या भरोशावर सोन्यासारखं तो धान जमिनीत पेरतो. उगवेल की नाही माहित नाही, उगवलं टिकेल की नाही माहित नाही, टिकलं बाजारात नेल्यावर ते विकत घेईल की नाही हे पण माहित नाही, त्याला भावही मिळेल की नाही माहित नाही. मग अशा शेतकऱ्याला आपण नाडतो पिळतो त्याचा एकदम म्हणजे. अरे,
3: ही परिस्थिती आहे. मग शेतकऱ्याला वाटत नाही का सोडा शेती, विकून टाकान आपण शहरात जाऊ?
2: नाही, आज त्या मानसिकतेवर आलाय शेतकरी.
3: आलाय
2: आज त्या मानसिकतेवर शेतकरी आलाय, कारण आज तुम्ही ग्रामीण भागामध्ये फिरा साहेब, शेतकऱ्याची भयान अवस्था आहे. आज जे शेतकऱ्याच्या मुलांना किंवा शेतकऱ्याला कोणी मुलगी देत नाही ना, याचं कारण आहे तेच आहे. आज जर शेतकऱ्याच्या पिकाला जर चांगला भाव मिळाला, जरी का आपण देऊ शकलो की आज मी टोमॅटो लावले 1 एकर आणि त्याला 1 लाख रुपये खर्च आला, तर मी छाती ठोकून सांगितलं पाहिजे की मी आज 2 लाख रुपये कमावणार आहे. माझं उत्पादन जर निश्चित झालं, त्याची हमी जर मला मिळाली, तर काय होईल, माझ्या शेतकऱ्याच्याही घरावर स्लॅब पडेल आणि माझ्या शेतकऱ्याची मुलंही कॉन्व्हेंटला शिकतील. आज जाणा तुम्ही जिल्हा परिषदेच्या शाळेत कोण शिकताय? माझ्या शेतकऱ्याची पोरं आहे, शेतमजुराची पोर आहे, सांगा ना. आणि आज तिथं काय अवस्था आहे, पहिली ते आठवीपर्यंत वर्ग दोन शिक्षक, पहिली ते पाचवीपर्यंत वर्ग एक शिक्षक, काय चाललंय? हा म्हणजे माझ्या शेतकऱ्याच्या घरात अधिकारी तयारच होऊ द्यायचा नाही, आणि तो तयार होणार कसा सांगा ना. आज मी शेतकऱ्याच्या मुलांना जेव्हा जिल्हा परिषदेच्या शाळेत जातो प्रश्न विचारतो, बाबा काय व्हायचं तुला, ते म्हणतात डॉक्टर, कोण म्हणतं इंजिनियर, पण डॉक्टर होतील का ते, त्यांनी पाहिलेली ही गोंडस स्वप्न पूर्ण होतील का? अरे जर एखाद्याला डॉक्टर व्हायचं असेल ना तर त्याच्या खिशामध्ये त्याच्या बापाच्या फी भरायला 1 कोटी रुपये पाहिजे. म्हणजे आज डॉक्टरचाच मुलगा डॉक्टर होतोय, श्रीमंताचाच पोरगा श्रीमंत तोच मोठा होतोय, डॉक्टर कलेक्टर इंजिनियर. मी म्हणून माझं म्हणणं आहे की समाजानं आज कमीत कमी शिक्षण आणि आरोग्य हे सगळ्यांना मोफत द्या. म्हणजे एखाद्यामध्ये एखादा भिकारी आहे, त्याच्या कुटुंबाची उपजीविका तो भीक मागून करतोय, परंतु त्याच्या मुलामध्ये जरी शिकण्याचे गट्स आहेत ना साहेब, त्याला डॉक्टर इंजिनियर कलेक्टर सहज होता आलं पाहिजे, अशी व्यवस्था आपल्या देशात असावी.
3: आणि ती व्यवस्था कशी करता येईल याबद्दल आपण पुढच्या रविवारी बोलू. माझी इच्छा तू पुढच्या रविवारी आमच्या बरोबर असावंस.
2: हा नक्कीच नक्कीच.
3: मंडळी ह्या पुढे कमीत कमी एवढं तुम्ही करू शकता, एकतर भाजी शेतकऱ्याकडनं घ्या, जो पिकवतो तो शेतकरी, एखादी बाई नऊवारीत बसली ती शेतकरी असेलच असं नाही, ती पण व्यापारीच असू शकते, त्यामुळे मुळात शेतकऱ्याकडनं माल घ्या आणि त्याने जो भाव लावलाय त्या भावाने घ्या आणि आनंदाने घ्या. राम राम मंडळी, फेडूया.

भावार्थ दासबोध भाग 17वा दशक दुसरे समास चौथा भक्तीचे वर्णन। संध्या नाही, स्नान नाही, भजन नाही, देवदेवतांची पूजा नाही, मंत्र नाही, जप नाही, ध्यान नाही, मानसपूजा नाही, भक्ती नाही, प्रेम नाही, निष्ठा नाही, नेम नाही, देव नाही, धर्म नाही, अचानक आलेल्या अतिथीला अन्नदान करणे नाही, सद्बुद्धी नाही, गुण नाही, कथा नाही, श्रवण नाही, अध्यात्मनिरूपण कधी ऐकलं नाही, चांगल्या लोकांची संगत नाही, शुद्ध चित्तवृत्ती नाही, त्यांना मिथ्य अहंकारामुळे कैवल्याची प्राप्ती नाही, नीती नाही, न्याय नाही, पुण्याचा उपाय नाही, योग्य आचरण करून परमेश्वर प्राप्तीची सोय पाहिली नाही, विद्या नाही, वैभव नाही, चातुर्याचा भाव नाही, कला नाही, नम्रता नाही, सरस्वतीची कृपा नाही, शांती नाही, क्षमा नाही, दीक्षा नाही, मैत्री नाही, शुभ अशुभ साधना अधिक काहीच नाही, स्वच्छता नाही, स्वधर्म नाही, आचार नाही, विचार नाही, त्यांना ना इकडे ना तिकडे या जन्माचे काही सार्थक नाही, त्यांना मुक्त क्रिया कर्म नाही, उपासना नाही, ज्ञान नाही, वैराग्य नाही, योग नाही, धारिष्ठ्य नाही, त्यांच्याकडे पाहिले तर काहीच नाही, उपरती नाही, त्याग नाही, समता नाही, लक्षण नाही, आदर नाही, परमेश्वराची प्रीती नाही, दुसऱ्यांच्या चांगल्या गुणांचा संतोष नाही, परोपकाराचे सुख नाही, हरिभक्तीचा लवलेश देखील अंतर्यामी नाही, अशा प्रकारचे जे लोक असतील ते जिवंत असूनही प्रेतासमान आहेत, त्यांनी पवित्र लोकांमध्ये हे भाषण करू नये। ज्यांच्याकडे पुरेशी पुण्याची सामुग्री असेल त्यांनाच भगवंताची भक्ती घडेल, जे जे जसे करतील तेच त्यांना प्राप्त होईल। इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे भक्तिनिरूपणनाम समासे तो चतुर्थ समाप्त। दशक दुसरे समास 5वा रजोगुण निरूपण। मुळातच मानवी देह हा सत्व रज तम या 3 गुणांनी बनलेला आहे। त्यामध्ये सत्वगुण उत्तम होय। सत्वगुणामुळे भगवत भक्ती तर रजोगुणामुळे पुनर्जन्म आणि तमोगुणांमुळे माणसाची अधोगती होते। त्यातही शुद्ध आणि अशुद्ध असा फरक असून अशुद्धता असेल तर ते गुण बाधक ठरतात। शुद्ध आणि अशुद्ध यांची लक्षणं आता सावधपणे ऐका। शुद्ध सत्वगुणी म्हणजे परमार्थी तर अशुद्ध म्हणजे संसारिक होय। संसारिक माणसाच्या जीवनात 3 गुण असतात, त्यातील 1 आला की अन्य 2 जातात। रज तम आणि सत्व यामुळेच जीवन चालू असते। आता रजगुण कसे असतात त्याचे वर्णन करूया। शरीरामध्ये रजगुण असल्यास वर्तन कसे असते हे चतुर श्रोत्यांनी सावध होऊन ऐकावे। माझे घर माझा संसार तिथे देव कुठून आणला असे तऱ्हेचा विचार करतो तो रजोगुण। आई वडील आणि बायको मुलं सून आणि यांचीच काळजी वाहतो तो रजोगुण। चांगले खावे, चांगले जेवावे, चांगले कपडे घालावे, चांगले दागिने घालावे, दुसऱ्याचे आपल्याला मिळावे अशी मनामध्ये इच्छा धरतो तो रजोगुण। कोणता धर्म, कोणते दान, कोणता जप, कोणते ध्यान, पापपुण्याचा विचार नाही तो रजोगुण। तीर्थ माहिती नाही, व्रत माहिती नाही, अतिथीचे स्वागत माहिती नाही, अनाचारी मन म्हणजे रजोगुण। धनधान्य साठवावे, मन द्रव्यासक्त असते तरी अत्यंत कृपण, अत्यंत कंजूस म्हणजे रजोगुण। असं रजोगुणाचं वर्णन समर्थ रामदास स्वामी महाराज करीत आहेत आणि हे वडील वर्णन आता ऐकूया पुढील भागात। धन्यवाद।

0: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया.
1: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. नाम हे रामबाणाप्रमाणे आहे. बाळानो, ज्याच्यावर कुणाची सत्ता चालत नाही, जो कधी कुणापासून लाच घेत नाही, जो जात असताना कुणाला कळत नाही, जो किती गेला आणि किती उरला हे कुणाला सांगता येत नाही, जो गेलेला कधी परत येत नाही आणि जो भगवंताशिवाय कुणाला भीत नाही, असा काळ आजपर्यंत कुणालाही चुकला नाही. त्या काळाच्या सत्तेनं वस्तू आकार धरते, त्याच काळाच्या सत्तेनं ती अकस्मात मोडली जाते. सर्व दृश्य वस्तूंना हा नियम लागू आहे. मग आपला देह त्यातून कसा सुटेल? पण ज्यानं भगवंत घट्ट धरून ठेवला, त्याचा देह राहिला किंवा गेला तरी त्याच्या अवस्थेमध्ये फरक पडत नाही, हे लक्षात घ्या. यापुढं कुणी सांगणारा भेटो किंवा न भेटो, तुम्ही सर्वांनी नाम घेतल्याशिवाय राहू नये. जो भगवंताचं नाम घेईल त्याचं राम कल्याण करेल, हे माझं सांगणं खरं आहे ते माना. प्रपंच लक्ष देऊन करा, परंतु त्यामध्ये भगवंताला विसरू नका. हाच माझा अट्टहास आहे. त्याच्या स्मरणात सर्वांनी आनंदात दिवस घालवा. नाम हे रामबाणाप्रमाणेच आहे. रामबाण म्हणजे बरोबर काम करणारा बाण. आपल्या लक्ष्यावर अचूक जाणारा तो बाण पुन्हा परत येऊन भात्यामध्ये बसत असे. रामनाम हे रामाच्या जवळ राहणारं आणि अचूक रामाकडं नेणारं एकमेव साधन आहे. खरोखर नामस्मरणाचा अभ्यास एका दृष्टीनं फार सोपा आहे. त्याला कोणतीही उपाधी लागत नाही, त्याला काळवेळ नाही, त्याला स्थलाचं आणि देहाच्या अवस्थेचं बंधन नाही. जोपर्यंत जीवाला शुद्ध आहे तोपर्यंत नाम घेता येतं. पण दुसऱ्या दृष्टीनं नामस्मरणाचा अभ्यास कठीण आहे. उपाधी असल्याशिवाय आपल्या मनाला चैन पडत नाही. उपाधीमध्ये मन रमतं, नामाला स्वतःची अशी चव नाही. म्हणून जरा नामस्मरण केलं की त्याचा कंटाळा येतो. यासाठी नामात रंगणं ही मोठी भाग्याची गोष्ट आहे. ज्याचं मन नामात रंगू लागलं त्याला स्वतःचा विसर पडू लागला असं समजावं. ज्याचं चित्त पूर्णपणे नामात रंगेल तो स्वतःला पूर्णपणे विसरतो आणि त्याला भगवंताचं दर्शन घडतं. नामाची चटक लागली पाहिजे. ती चटक एकदा लागली म्हणजे जगामधली सगळी ऐश्वर्य तुच्छ वाटतील. हा बाजार मांडून मी बसलो आहे तो त्यासाठीच आहे. प्रत्येकाला नामाची चटक लागावी म्हणून माझा प्रयत्न सारखा चालू आहे. कुणीतरी त्याचा अनुभव घ्यायला तयार व्हा. राम त्याच्या पाठीमागे उभा आहे याची खात्री बाळगा आणि सर्वांनी मनापासून नाम घ्या. हाच माझा सर्वांना आशीर्वाद आहे. नामात रंगून जाईपर्यंत नाम घ्यावं. रंगला की नाम सुटणारच नाही. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

जीवन मूल्यांचं अक्षयपात्र या मालिकेत आपण ऐकणार आहोत प्राध्यापक प्रवीण डवणे लिखित घडणाऱ्या मुलांसाठी या पुस्तकाचे अभिवाचन. या मालिकेतील पहिल्या लेखाचं शीर्ष आहे उगवणारा दिवस उमलणारा हवा. दिनचर्येचं महत्त्व एका ओळीतच आपल्या पूर्वजांनी सांगून ठेवलंय. लवकर निजे लवकर उठे तया ज्ञानसंपत्ती आरोग्य भेटे. अर्थात ज्ञानसंपत्ती आरोग्य हे सर्व आपल्याला हवंच असतं, पण ते कसं? अगदी सहजपणे विनासायास, विशेष कष्ट नकोत. जिथे कष्ट नाहीत परिश्रम नाहीत तिथे या गोष्टी असत नाहीत. आळस ही सर्वात मोठी गरिबी आहे. आर्थिक गरिबी, पैशाची गरिबी ही जाऊ शकते, पण आळसाने ही गरिबी पक्की होते, घट्ट होते. उत्साही जिद्दी माणसाची गरिबी ही जात्या पावलांची असते. ती सळसळत्या आनंदी माणसाकडे रमूच शकत नाही आणि हा आनंद

दिवस काय केव्हा तरी उगवतो न केव्हा तरी संपतोच. असा कसा तरी गेलेला दिवस आपल्या जीवनात नवीन काय निर्माण करणार? प्रत्येक गेलेला दिवस तुम्हाला रोज रात्री विचारत असतो, अरे हे बालमित्रा, आज माझ्या उंधळीत तू नवीन काय दिलंस? आपण गप्पच राहतो, कारण या गेलेल्या दिवसाला आपण काही दिलेलंच नसतं. बरं, पुन्हा पहाट होते, नवा शुभ्र ताजा टवटवीत दबात भिजलेला सोनेरी दिवस तुम्हाला विचारतो, आज मला तू काय देणार आहेस? आपण खूप ठरवतो आणि कूस बदलून पुन्हा झोपी जातो. कधीतरी उठतो, कधीतरी झोपतो, आलेला दिवस हिरमुसला होऊन निघून जातो. असे एकामागोमाग एक दिवस पटापट निघून जातात. इतकंच काय, बालपण ही भुरकन उडून जातं, येतं तारुण्य. आता तुम्ही सांगा अगदी प्रामाणिकपणे, कसं तरी विचार न करता आळसावून सुस्तावून ज्याचं बालपण निघून गेलंय त्याचं तरुणपण तरी चमकदार असणार आहे का? खरं सांगा, त्याचं तारुण्यही तसंच अविचारी, मग निराशा, वैताग वगैरे वगैरे. म्हणून मी तुम्हाला तुमच्या या योग्य गोजीरवाण्या वयातच सांगतोय एक गोष्ट, अगदी पक्की लक्षात ठेवा, अगदी पक्की, हां, कपाळावर पट्टी चिकटवून ठेवा ना आणि आरशात बघत चला, असं म्हटलं तरी चालेल. म्हणा ना ती गोष्ट ही की कितीही शास्त्रज्ञ एकत्र आले तरी गेलेला दिवस त्यांना पुन्हा परत आणता येणार नाही. अहो दिवसच काय, गेलेला क्षणही त्यांना पुन्हा परत आणता येणार नाही. चतुर मुलांना या ओळीचा अर्थ कळला असेल. हे बालपणीचे दिवस हातून निसटले की निसटले, पुन्हा येणार नाहीत. म्हणूनच आपल्या प्रत्येक दिवसाची रचनाच अशी करायला हवी की झोपताना आपल्याला समाधान वाटायला हवं की वाह, आपला दिवस खरंच खूप छान समाधानकारक गेला. म्हणूनच आपल्याला दिवसाचा प्रारंभ सूर्योदयापूर्वीच व्हायला हवा. पहाटेच्या वेळेकरता एक छान शब्द आपल्या रसाळ भाषेमध्ये आहे, तो शब्द म्हणजे रामप्रहर. खरंच या प्रहरात रामच असतो. जीवनात अर्थ म्हणजे राम येण्यासाठी या रामप्रहरी जाग यायला हवी. पहाटेच्या वातावरणामध्ये एक सुखद उत्साह असतो. अजून आळशी माणसे उठायची असतात म्हणून वातावरणामध्ये आळस भिनलेला नसतो. अशाच पहाटे आपला दिवस सुरू व्हावा. अंथरुणातून जमिनीवर पाऊल टाकण्यापूर्वी जमिनीला नमस्कार करावा का? हा प्रश्न तुम्हाला पडणं योग्यच आहे. आपण दिवसभर या जमिनीवरून चालणार असतो, होय ना? आपला पाय जर कोणाला लागला तर आपण नमस्कार करतो ना, आणि इथे तर जमिनीवर आपण दिवसभर चालणार असतो. या जमिनीला आपण भूमाता म्हणतो. आईच्या मायेने ती आपले संगोपन करते, आपला भार झेलते, धान्य देऊन जीवन पोषण करते. म्हणूनच हा पहिला नमस्कार धरणीला. या नमस्कारानंतर दोन्ही तळव्यांचे दर्शन घेऊन एक प्रार्थना मनात किंवा मोठ्याने म्हणावी, कराग्रे वसते लक्ष्मी, कर मध्ये सरस्वती, कर मूले तु गोविंदम, प्रभाते कर दर्शनम. आता या श्लोकाचा अर्थ थोडासा तुमच्या डोक्यावरून जाईल बरं का, पण तुम्हाला कळेल असं थोडक्यात सांगतो. आपल्या हाताच्या पुढच्या भागामध्ये, बोटांमध्ये लक्ष्मी असते, तळव्यात सरस्वती असते आणि तळवा व मनगट या मधल्या भागामध्ये विष्णूचा निवास असतो. म्हणून रोज प्रभातकाळी म्हणजे सकाळी लवकर उठल्यावर आपण दोन्ही तळव्यांचे, तळहातांचे दर्शन घ्यावे. या लेखाचा उत्तरार्ध पुढील भागात. जीवन मूल्यांचं अक्षयपात्र या मालिकेमध्ये सध्या आपण ऐकत आहोत घडणाऱ्या मुलांसाठी या प्राध्यापक प्रवीण दवणे लिखित पुस्तकाचे अभिवाचन.

डॉक्टर विनीता परांज पे। नमस्कार मित्र मैत्रिणींना, दैनंदिन जीवनात आपण अनेकदा म्हणतो काळ काही कुणासाठी थांबत नाही, तर कधी कधी कुणीतरी आपल्याला समजावतं हे बघ दिवस काही बसून राहत नाहीत। खरं तर हे आपल्यालाही माहिती असतं, पण त्यातलं रहस्य, ते रहस्य मात्र रहस्यच राहिलेलं असतं। पण लक्षात कोण घेतं? मीही तुमच्यातलीच एक। कधीतरी कानावर पडलेलं ते वाक्य ऐकलं, सोडून दिलं, पण एकदा ते लक्षात आलं, त्या वाक्यातलं रहस्य आणि त्या रहस्याचे पदर आपोआप उकलत गेले आणि मग ते वाक्य हे माझ्या जीवनाचं सूत्रच बनलं, अगदी अवची, अगदी सहज। त्याचं असं झालं, कुठंही गेलं ना की रिकामा वेळ मोबाईलमध्ये डोकं घालण्यापेक्षा मला आजूबाजूला बघत बसायला आवडतो। आता डॉक्टरांकडे जायचं म्हटलं की मग काय, तिथं वेळच वेळ, आपला नंबर लागेपर्यंत। मग तटकळणाऱ्या इतर पेशंट, त्यांच्याबरोबरचे नातेवाईक, क्लिनिकमधल्या कर्मचाऱ्यांची चाललेली लगबग, आपला नंबर केव्हा लागतोय म्हणून उत्सुकतेने दबा धरून बसलेले पेशंट, भिंतीवरच्या डॉक्टरांच्या यशाची साक्ष देणाऱ्या फ्रेम, सूचनांची पोस्टर्स, हे सगळं बघता बघता छान वेळ जातो। तिथल्या अशाच एका पोस्टरनं मला अडकवलं। ते एक व्यंगचित्र होतं, रेखाचित्र आणि त्याच्या खालची कॅप्शन, विलक्षण सामर्थ्य होतं त्यात। त्या चित्रात दोन व्यक्ती, एक भिकारी आणि एक श्रीमंत, रेखाटलेल्या होत्या आणि चित्राखाली कॅप्शन होती, हेही दिवस जातील। बस जीवनाचं सगळं सार, सगळं मर्मच त्यात साठवलेलं मला जाणवलं। अहो किती भावना, निरंतर सत्य, जगण्याची प्रेरणा, ऊर्जा देणारी सकारात्मकता, हे सगळं सगळं अगदी मनाला थेट भिडलं। त्या चित्रावरून मग माझी दृष्टी चालेना, मनात विचार चालू होते। खरंच गरिबी, दुःख यामुळं विवश झालेल्या, निराश झालेल्या भिकाऱ्याची, जगण्याची उमेद देणारा तो मंत्र होता, सकारात्मक प्रेरणा देत त्याला नवी वाट दाखवत होता। हेही दिवस जातील हे सांगून त्याच्यातली जिद्द जागवत होता। वाक्य त्याच्यासाठी संजीवन मंत्रच होता म्हणा ना ते, पण लक्षात कोण घेतं? कोरोनासारख्या किंवा त्यासारख्या अनेक आपत्तींच्या वेळी माणूस कोलमडून जातो। मग कधी प्रियजनांचा वियोग, आर्थिक आपदा यामुळे निराशेच्या, चिंतेच्या काळोखात भविष्याची त्याची वाटच हरवून जाते। अशा अनेकांची त्या काळामध्ये वाट लागलेली आपणही पाहिलेली आहे। या संकटाचा सामना करणाऱ्या अभयच्या बाबतीत नेहमी मला प्रश्न पडायचा, त्यावेळी सर्वस्व हरवून बसलेला अभय आज पुन्हा नव्या उमेदीनी आपला उद्योग चालवतोय हे बघताना कसं घडलं असेल हे सगळं, काय घडलं नेमकं? आणि खरोखरच सांगते, त्यावेळी आपलं मोठं हॉटेल बंद पडलं म्हणून खचून न जाता त्याने छोट्या खानावळीत त्याचं रूपांतर केलं आणि दवाखान्यात किंवा इतर घरांमध्ये आरोग्यपूर्ण जेवणाचं पॅक्स त्यांनी पुरवलेले मी स्वतः पाहिलेत। पण हे सामर्थ्य, धैर्य, जिद्द कसं मिळवलं
या कोड्याचं पडलेलं उत्तर मात्र या पोस्टरनी मला दिलं. हेही दिवस जातील हाच तो संजीवन मंत्र होता. सावधतेची सूचना देणारी ती घंटाच होती म्हणा ना. आणि या घंटेच्या खणखणाटात काय करा आणि काय सोडा हेही हा घंटानाद सांगत होता. हो, पण लक्षात कोण घेतं? एखादी घटना घडली की त्याचे परिणाम वेगवेगळ्या रूपात आपल्याला अवतीभोवती दिसतात. हेही दिवस जातील ह्यातलं मर्म आपल्याला जाणवतं तेव्हा जिथं फुलं वेचली तिथं गोऱ्या वेचण्याची ज्यांच्यावर वेळ आलेली पाहतो किंवा मालक म्हणून मिरवणाऱ्यावर चाकरी करण्याचे दिवस येतात तिथं हे वाक्य आपल्याला क्लिक होतं. हेही दिवस जातील आज लक्ष्मीवंत असलेल्यांसाठी ही धोक्याची पण सावध करणारी घंटा म्हणजे हे वाक्य. आणि वाईट दिवसांमध्ये आलेल्या निराशा दुःख खचून जाणं यासाठी जिद्द प्रेरणा जागवणारी अशी ही घंटा असा हा घंटानाद हेही दिवस जातील ह्या वाक्यात सामावलेला आहे. पण लक्षात कोण घेतं? माज पैशाचा असतो सत्तेचाही असतो. श्रीमंत असताना गरीबाची अवहेलना माणूस करतो त्याला नाडतो आणि सत्तेचा माज असेल तर हाताखालच्या लोकांचा अपमान करणं त्यांना समजून न घेणं ह्या रूपातून त्यांना तो अडतो. कारण हेही दिवस जातील हे सत्य ते विसरलेले असतात. पैसा आणि सत्तेच्या धुंदी मग्न असतात. आणि मग गेलेले दिवस असा काही दिवस दाखवतात की आठवतं नव्हे मनात पक्क बिंबतं ठसतं अरे हेही दिवस जातील. आजच्या गरजवंताला आज माझी गरज आहे पण कुणी सांगावं हेही दिवस जातील आणि उद्या मला त्याची गरज पडेल तोच माझी गरज पुरवेल. सरकारी दवाखान्यात मॅट्रन म्हणून असलेली माझी भाची सांगत होती मावशी हा आत्ता गेला ना तो वॉर्ड बॉय म्हणून काम करत होता माझ्या हाताखाली. अगं कामावरून आणि त्या गोष्टींवरून मी त्याला इतकं बोलायची अगदी डोळ्यासमोर नको वाटायचा मला तो. पण बघ ना आज गेले 6 महिने त्याच्या मदतीशिवाय मी बेडवर सुद्धा हलू शकत नाही. काय दिवस येतात ना खरंच मित्रमैत्रिणींनो. पण लक्षात कोण घेतं? हो, पण त्या व्यंगचित्रातलं चित्र आणि हेही दिवस जातील हे वाक्य माझ्या मात्र अगदी मनात पक्क ठसलं बिंबलं तेच तुमच्याबरोबर शेअर केलं आहे. पुन्हा भेटूया अशा शेअरिंगसाठी.

0: नमस्कार, मी मोहना कारखानीस सिंगापूर इथून बोलते आहे.
1: चला जाऊया. या कार्यक्रमात सध्या आपण भ्रमंती करत आहोत टोरंटो कॅनडा इथे. मंडळी देश कोणताही असो, माणसाला खादाडगिरी केल्याशिवाय जगताच येत नाही. कॅनडाला म्हणजे टोरंटोला आल्यावर मी जे समोर दिसेल आणि अर्थात पचेल अशा अंदाजाने खाण्याचा समाचार घेत होते. समाधानाने खाल्ले की पचन चांगले होते आणि खाल्लेले अंगी लागते. मी नेहमी समाधानाने खात असते हे मला पाहणाऱ्याच्या लक्षात येईल. असो, खाद्यपदार्थ आणि रेस्टॉरंट्स याबद्दल आज मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. कॅनडा हा थंड हवामान असलेला देश असल्यामुळे येथील लोकांचे मुख्य अन्न चिकन, बीफ, पोर्क, लॅम्ब हे आहे. पण ही यादी एवढ्यावरच थांबत नाही बरं का. व्हेजिटेरियन खाणाऱ्यांसाठी म्हणजे शाकाहारी खाणाऱ्यांसाठी सुद्धा इथे बटाटे, वेगवेगळ्या उकडलेल्या भाज्या, केक, पास्ता, ब्रेड इत्यादी मिळते. तसेच अंडीही भरपूर प्रमाणात मिळतात. भारतातील लोकांइतके विविध पदार्थ इथे शिजवत नसले तरीही पॉन्टीन, मॉन्ट्रियल स्मोक बीफ, बॅनॉक, मेपल सिरप, बेरीज इत्यादी पदार्थ इथे प्रसिद्ध आहेत. मला इथले स्वीट पोटॅटो म्हणजे रताळ्याचे गोड चिप्स खूप आवडले. आपल्यालाही आवडतील असं मला वाटतं. तसं न आवडण्यासारखे कोणतेच पदार्थ नव्हते. देश तसा वेश यावर माझा विश्वास असल्यामुळे इथे मिळणारे बहुतेक पदार्थ मी इथलाच वेश घालून आवडीने खात होते. शिवाय थंड वातावरण, गजबजलेली रेस्टॉरंट्स, खुशीचा माहोल यामुळे चार घास जास्तच जात होते. असे जरी असले तरी इथल्या लोकल मार्केट्समध्ये मिळणाऱ्या पालेभाज्या, फळभाज्या विकत घेऊन मी घरी भारतीय पद्धतीचा स्वयंपाकसुद्धा करत होते. इथे आपल्या इथे मिळणाऱ्या पदार्थांची म्हणजे भारतीय पदार्थांची जिन्नसांची अजिबात वानवा नाही. जे म्हणाल ते टोरंटोच्या भारतीय दुकानात मिळते. त्यामुळे माझे कुटुंबीय मी घरी बनवलेले जेवण पण मिटक्या मारत फस्त करू शकत होते. संध्याकाळी बाहेर पडले की रेस्टॉरंट्समध्ये गर्दी व्हायला सुरुवात झालेली दिसत असे. विविध प्रकारचे रेस्टॉरंट्स हे इथले वैशिष्ट्य आहे. भारतीय उपक्रमांनी चक्क बरीच बाजी मारली आहे आणि इथले भारतीय पदार्थ इथल्या लोकांना खूप आवडतात. फ्रेंच, कॅनेडियन लोक आरामात बसून मोकळ्या गप्पा मारत याचा समाचार घेत असतात. जेमतेम दोनच महिने उन्हाळा असल्यामुळे लोकांना त्याचे खूप अप्रूप असते. समर समर करत नाचायचे तेवढे बाकी असते असे मला वाटले. आम्हाला सिंगापूरला काय किंवा मुंबईला काय, जवळजवळ अगदी उलटी परिस्थिती. थंडीची वाट पाहत पाहत ही चीज आळवायची. सुती कमीत कमी कपड्यात उन्हाळ्यात ही लोक कॅनडातली लोक फिरताना दिसतात तीच गोष्ट सिंगापूरमध्येही पाहायला मिळते. आणि ह्या हवामानाप्रमाणे ते बरोबरच आहे. कॅनडाला जागेची कमतरता नाही. भरपूर मोकळी ऐसपीस जागा, गुलाबी थंडीचे वातावरण मनाला खूप मोहून टाकते. पण ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून हवेतील उष्मा वाढलेला जाणवायला लागतो. आमचा कॅनडातून परत जाण्याचा दिवस जवळजवळ यायला लागला होता. आता परतण्याची खुशी होती पण हुरहुर मात्र जास्त दाटून आली होती. ताटातुटीचा दिवस जवळ येऊ लागला तेव्हा भारतीय पदार्थांची आठवणही जास्त येऊ लागली. त्यामुळे एका भारतीय दुकानात मिळालेली दहीपुरी आणि शेवपुरी खाण्याचा आस्वाद घेत मी माझ्या या लेखाचे शेवटचे पान लिहू लागले. मंडळी स्पॅनिश भाषेत दरी असा अर्थ असलेला या हा कॅनडा देश. या देशातील माझ्या मुसाफिरीचा हा थोडक्यात आखोदेका हाल. त्यामुळे त्या अनुभवावर आधारित मी तुम्हाला इथे फिरवून आणले. याशिवाय व्हँक्युअर, मॉन्ट्रियल, मिसिसागा, कॅलगरी अशा अनेक महत्त्वाच्या ठिकाणी मला प्रवास करायचा आहे, पण या ठिकाणी पुढील वेळेस जाऊया. तोपर्यंत आठवणींच्या या मुसाफिरीचा मनसोक्त आनंद घेऊया मंडळी. आजच्या या भागात मी मोना कारखानेस आपला निरोप घेते. यापुढील भागात जर्मनीला भेट देण्यासाठी भेटूया, याच वारी याच वेळी.
0: नमस्कार. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी मोहना कारखानेस सिंगापूर इथून बोलते आहे.

हॅलो हॅलो बालमित्रांनो, पावसाची प्रतीक्षा संपली. आला बाबा, एकदाचा पाऊस खूप उशीर केला त्याने. आषाढी उभू दिली आणि मग तो आला. ठीक आहे, आला आहे ना, तो नाही आला तर चालेल का आपल्याला? पाऊस आला नाही तर कल्पना करून पा. अहो कल्पना काय, कल्पनेत पण आपण उरणार नाही. पावसाशिवाय आहे का अस्तित्व आपलं? शक्य तरी आहे का? पाऊस म्हणजे पाणी, पाणी म्हणजे जीवन, जे रोज रोज आपल्याला 56 वेळा लागतं. पाण्याशिवाय आपलं पान हलत नाही, पाण्याशिवाय आपण जगू शकत नाही. एक वेळ अन्न खाऊन काही दिवस आपण काढू शकतो, पण पाण्याशिवाय आपण जगू शकत नाही. ज्याप्रमाणे हवेशिवाय आपण जगू शकत नाही, त्याप्रमाणे पाण्याशिवायही आपण जगू शकत नाही. म्हणून तो रागावो, तो रुसवो, तो दडद करो, तो नुकसान करो, तो घरे पाडो, तो वाहून नेऊ, तरीही त्याचं येणं आपल्यासाठी अत्यंत आवश्यक असतं. म्हणून म्हणतो, बाबा उशिरा का होईना ये तू. गुराढोरांना चारा, प्यायला पाणी, नदी नाल्यांना पाणी, पाटाला पाणी, शेतीला पाणी, हजार गोष्टी ज्या आपल्या पाण्यावरच चालतात. आपले वाडवडील, आपले पूर्वज, आपले ऋषिमुनी सगळ्यांनी वस्ती केली कुठे? नदीच्या काठी. हो, पाणी पाणी लागतं आपल्याला, 24 तास आपल्याला पाणी लागतं. म्हणून आपण इतकी पावसाची आतुरतेने वाट बघत असतो. हल्ली फार लहरी झालाय तो, अवकाळी काय येतो, गारा काय पाडतो, उशिरा काय येतो, नुकसान काय करतो, डगफुटी काय करतो, फारच नखरे वाढले बाबा त्याचे. तरी म्हणू शकतो का आपण तो येऊ नको असं? मुळीच नाही, आपल्या तोंडचं पाणीच पळेल मग तर. म्हणून मग कसाही असो, पाऊस यायला हवा. हो, पाऊस आहे तरी सृष्टी आहे, पाऊस आहे तर धान्य आहे, पाऊस आहे तर झाड आहेत. हो की नाही? हो, समुद्राच्या पाण्यामध्ये आहे पाणी मिसळतं, त्याची वाफ होते ती वर जाते, नदी नाल्यांची वाफ होते ती वर जाते, धरणांची वाफ होते ती वर जाते, आणि मग त्याचे ढग बनवून पुन्हा पावसाळ्यात आपल्या भेटीला येतात. असं हे जलचक्र तयार होतं, आणि हे जलचक्र आपल्याला जीवन आवश्यक आहे. त्याशिवाय सृष्टीतलं कुणीही चराचर जिवंत राहू शकत नाही. म्हणून म्हणतो, ये रे रे पावसा तुला देतो पैसा. हो, म्हणून मग ढगांसाठी मी पण एक गाणं लिहिलं आहे माझ्या इंद्रधनुष नावाच्या पुस्तकामध्ये. हां, ऐकायचं तुम्हाला? ऐका मग. ढगांना फुटला पाना, खरंच भुरु भुरु भुरु तुरु तुरु तुरु तुरु, कसा आवाज येतो टप टप टप टप टप टप टप टप, धारा बरसत आहेत. मी खिडकीतून बघते, शांतपणे शहाण्या मुलासारखा पाऊस पडतोय. गडगडणे, खडखडणे, दडदडणे, त्रागाने काही नाही, शहाण्या मुलासारखा येतो येतो आणि आपल्याला सुखावत आहे. हो, 2 दिवसावरी प्रचंड उकाडा होता, प्रचंड गर्मी होते, धड धड धड धड फॅन चालू होते, आणि आज मात्र थंडीने पांघरून ठ्यावं लागलं. बघा, एक दिवसाचा पाऊस सृष्टीचं सगळं रूप बदलून टाकतो. तुम्ही कितीही झारीने पाणी घाला, गवत तरारून येत नाही. पण आता बघा, 2 दिवसात तुम्हाला कडे कडेने गवताचे तुर्रे असे मजेत डुलताना दिसतील. पावसामुळे जी हिरवाई येते ना, तिची तुलना कशाशीही होऊ शकत नाही. ऐका मग, ढगांना फुटला पाना.

रंगच पाझरती, झाडे पाने ओले ती हिरवा रंगच पाझरती, तरार झाले रानगडे जिकडे तिकडे तिकडे तिकडे फुले फुले, तरार झाले रानगडे फुले फुले जिकडे तिकडे, कुंड्या सुद्धा हुरहुरल्या रात्रीतून साऱ्या फुलल्या। बघा, कुंड्या सुद्धा हुरहुरल्या रात्रीतून साऱ्या फुलल्या, पाऊस म्हणजे जीवन ते नसा नसातून पाझरते, पाऊस म्हणजे जीवन ते नसा नसातून पाझरते, पानो पाणी ते दडले पक्षी पक्षी भिज भिजले, पानो पाणी ते दडले पक्षी पक्षी भिज भिजले, थरथर थरथर झडझडती झाडावरती फडफडती, थरथर थरथर झडझडती झाडावरती फडफडती, वारे सुद्धा चिंबकसे वारे सुद्धा चिंबकसे मधुमालती डोलतसे, वारे सुद्धा चिंबकसे मधुमालती डोलतसे, गुच्छ तिचे मन मोहवती थेंब थेंब अवती भवती, गुच्छ तिचे मन मोहवती थेंब थेंब अवती भरती, जीवन पाऊस हा जाणा ढगांना फुटला पाना, जीवन पाऊस हा जाणा ढगांना फुटला पाना, ढगांना फुटला पाना आला पाऊस राणा, झिम झिम झिम झिम झारी भिजली सृष्टी सारी। ओके नाही, भिजली का सृष्टी सगळी? हो, किती छान वाटतंय, गार गार वारा झोंबतंय तरी सुखावह वाटतंय। ओके नाही, बघा मी सांगितलं तुम्हाला, पावसाशिवाय आपलं पान हलवत नाही, हलणार नाही। हो, पाऊस आपल्याला अतिशय प्रिय आहे। हो की नाही? मग आणि आणखी एक गोष्ट आपल्याला अतिशय प्रिय आहे दुसरी, कोण कोण बरं? आपली भारत माता आणि आपली आई, तुमची आई। पाऊस जसं तुम्हाला प्रिय आहे तशी तुमची आई सुद्धा तुम्हाला खूप खूप प्रिय आहे। पावसाशिवाय जसं आपलं पान हलत नाही तसं घरात आईशिवाय तुमचं पान हलत नाही। असं म्हणतात की देवाला सगळ्यांच्या घरी जाणं शक्य नव्हतं, म्हणून त्याने आईला बनवलं आणि दिलं घरोघर पाठवून काळजी घ्यायला मुलांची। हो, आईशिवाय घराची कल्पना करू शकतो का आपण? अजिबात नाही। घरात सगळ्यात तिचा पुकारा असतो। सासू म्हणते सुनबाई, सासू म्हणतात सुनबाई, दीर म्हणतो वहिनी कुठे गेली, नवरा म्हणतो अगं कुठं आहे तू, मुलं म्हणतात आई कुठं आहे, आई आई आई, घरामध्ये आईच्या नावाचा जप चालू असतो। हो, मग ती कोण आहे? साक्षात देवाचं रूप आहे। हो, आई म्हणजे साक्षात देवाचं रूप। कसं ऐकायचं आहे?

पडता रात्री धडपडून आई ग, तापामध्ये बरळताना आई ग आई ग, माझा श्वासा मधला श्वासही तूच

पुचग मातीचा मृदगंध मागितले ना कधी काही देताना स्वच्छंद आई कधीच काही मागत नाही पण भरभरून देत असते कशी येते आकाशाहून विस्तृत आहे बापरे आकाशाहून विस्तृत आहे तुला क्षितिज नाही आहा आईला क्षितिज नाही क्षितिज म्हणजे एंड जिथे धरतीला आकाश टेकलेलं भासत तसं वाचतात नाही येते पण तसं वाटतं म्हणजे क्षितिज आहे असं पण समजतो जसजसं क्षितिजाकडे जातो तसं तसं ते दूर दूर जातं म्हणून आकाशाला क्षितिज आहे असं वाटलं तरी क्षितिज नाही आहे खरं म्हणजे आपण गेलं की ते लांब लांब जातो म्हणून मी म्हटलंय कशी येतो आकाशाहून विस्तृत आई तुला क्षितिज नाही तुझ्या वाचून देवही सुद्धा करू न शकतो काही तुझ्या वाचून देवही सुद्धा करू न शकतो काही म्हणूनच आई बनवली आणि घरोघर पाठवली

वाटते पूजा करावी अन्न जाळावा धूप ऋण आठवता सागरातले थेंबही पडतील थिटे ऋण आठवता सागरातले थेंबही पडतील थिटे जन्मो जन्मी तुझे आई ग कर्ज कधी ना फिटे हो जन्मो जन्मी आई तुझे ग कर्ज कधी ना फिटे आईचं कर्ज कधीही आपण फेडू शकत नाही हो गॉड कॅनॉट टेक केअर ऑफ एव्हरी पर्सन सो ही क्रिएटेड मदर असं म्हणतात बघा हो आई म्हणजे साक्षात देव आहे आपल्या घरातला म्हणून शंकर पार्वतीने जेव्हा गणपतीला आणि कार्तिकेला सांगितलं जा म्हणाल्या पृथ्वीला प्रदक्षिणा घालून या गणपती आणि कार्तिकीय निघाले दोघे भाऊ कार्तिकेय निघाले आणि निघाले लांब लांब नंतर पृथ्वीला प्रदक्षिणा घालायला जो सुसाट पळाले पण आपले गणपती बाप्पा फार हुशार शंकर पार्वती माता पिता बसलेले होते एका दगडावर गणपती बाप्पा उठले आणि शंकर पार्वती आपल्या माता पित्यांना त्यांनी चक्क एक प्रदक्षिणा घातली झाली त्यांची पृथ्वी प्रदक्षिणा वा वा वा रे वा आपले आई वडील पृथ्वी प्रदक्षिणा घातली बघा किती महत्त्वाचं आई वडिलांना प्रदक्षिणा घातली म्हणजे पृथ्वीची प्रदक्षिणा झाली किती गणपती बाप्पा हुशार बघा म्हणजे बघा आपल्या आई वडील घरात साक्षात देव आहेत म्हणून आपण कधीही त्यांची अवज्ञा करता कामा नये का मंडळी मी ते जात नाही मी तिथे करत नाही मी हे करत नाही मी ते करत नाही मला काम नको का हो आईने काही ठेका घेतला जोर काम करायचा ती दमत नाही का हो ती पण दमते आपण समजून घ्यायला हवं हो की नाही ती जरी कटकट करत नसेल कुरकुर करत नसेल तरी आपण तिला समजून घेऊन तिला मदत करायला हवी तिचे कष्ट कसे कमी होतील हे आपण बघायला हवं मग करणार ना तुम्ही तुम्हाला मग असं म्हटलं की दोन माता आहेत आपल्या एक पृथ्वी आणि एक आपली आई हो की नाही मग या घरातल्या मातेचं आईचं जसं आपण देणं लागतो तसं आपल्या भारत देशाचंही आपण देणं लागतो हो की नाही हो आपला भारत देश म्हणजे आपली आई हो अन्न धान्य काय काय नाही देत आपल्याला आपला देश काय नाही देत विचार करा हा देश सगळं काही आपल्याला देतो सुरक्षितता देतो आपली काळजी घेतो हो की नाही या देशामुळे आपण आपल्या घरामध्ये सुरक्षित राहू शकतो या देशाचं मोठं पाठबळ मोठं कवच कुंडलं आपल्या भोवती आहेत मी भारताचा नागरिक आहे मोठ्या अभिमानाने आपण सांगतो मी भारतीय आहे हो आणि मग अशा प्रकारे मी भारतीय असल्याचा दबदबा जगात सर्वत्र आहे हो ऐकताय ना मग तर या मातृभूमीचं आपल्या मातेचं भारत मातेचं आपण काही देणं लागतो ऐकताय ना देणे लागतो काही देणे लागतो आम्ही काही भारत देशाचे देणे लागतो आम्ही काही भारत देशाचे चला फेडूया ऋण करून या सेवा समाजाचे चला फेडूया ऋण करून या सेवा समाजाचे अजून असती किती निरक्षर अजून असती किती निरक्षर साक्षर करू त्यांना स्वतः शिकवणे त्यांना शिकवणे शक्य आहे आमा जिथे इच्छा आहे तिथे रस्ता आहे आपण शिकता शिकता दुसऱ्याला एखाद्याला आपण शिकवू शकतो 100% साक्षरता आहे असा दावा आपण नाही करू शकत अजूनही काही लोक निरक्षर आहेत हो नागसुराचा गंध नाही रानोमळी भटकतात त्यांची मुलंही शिकत नाहीत हो भटके लोक तर अशा लोकांना शिकवणं आपला धर्म आहे आपलं काम आहे आणि आपली कामं करून आपण हे काम करू शकतो प्रत्येकाने निश्चय करूया एकाला शिकवू प्रत्येकाला जसं एक झाड लावा आणि जोपासा तसं एक नागरिक शिकवा त्याला शहाणा करा प्रत्येकाने निश्चय करूया एकाला शिकवू ज्ञानाचा देऊ या डोळा नवे जग दाखवू ज्ञानी खिडकी जगाची ज्ञानी माणूस पुस्तकाच्या खिडकीतनं जगाकडे बघतो आणि सगळं जग फिरून येतो अज्ञानाने कितीतरी गोष्टींना ते पारखे दारिद्र्यातून काढू बाहेर करू आम्हा सारखे हो अज्ञानामुळे कितीतरी गोष्टींना ते पारखे झालेले आहे ते शिकतील शहाणे होतील नोकरी करतील आणि त्यांचं दारिद्र्य दूर होईल
कर्तव्यच हो आहे आपल्या अर्थात. आपण काही कोणावर उपकार करणार नाही आहोत. आम्ही भारत देशाचे नागरिक आहोत. आमचे बांधव सुद्धा आमच्यासारखे शिकून शहाणे व्हावे असं आम्हाला वाटलं पाहिजे. म्हणून कर्तव्यच हो आहे आपले, करू काही सेवा, त्याग सुद्धा जीवनातला अनमोल असा ठेवा. नीट ऐका हा, त्याग सुद्धा जीवनातला अनमोल असा ठेवा. हो, फक्त घेण्यात नसतो आनंद, देण्यातही आनंद असतो. मी अमक्यासाठी अमुक केलं, मी अमक्याला मदत केली, मी अमक्याच्या मदतीला धावून जाऊ शकलो, याचाही माणसाला मोठा आनंद असतो. म्हणजे घेण्यात जसा आनंद आहे तसा देण्यातही, त्याग करण्यातही आनंद असतो. देण्यामध्ये असतो बरं का खूप खूप आनंद, देण्यामध्ये असतो बरं का खूप खूप आनंद. काहीतरी देण्याचा आपण लावून घ्यावा छंद, घेण्याचा नव्हे देण्याचा छंद लावून घ्या. दिवसाकाठी कोणासाठी काहीतरी करा. जे जे आहे शक्य आपण हो, तुमचं सगळं देऊन टाका असं नाही सांगत आहे. जे जे आहे शक्य आपण, जे जे आहे शक्य आपण, ते देत जावे. वेळ प्रेमने सेवा, पैसा गरजूंना अर्पावे. बघा काय म्हणते मी, वेळ प्रेमने सेवा. याला पैसे लागतात का? नाही. आणि जास्त पैसा असेल तर तो गरजूंना द्यायला काय बरं हरकत आहे. थोड्याशा आपल्या त्यागातून फुलतील किती जीवने, थोड्याशा आपल्या त्यागातून फुलतील किती जीवने. समाधान त्यांच्या चेहऱ्यावर, तृप्त आपली मने. तृप्ती त्यांच्या चेहऱ्यावरची हेच आपले धन. ऐकताय ना? तृप्ती त्यांच्या चेहऱ्यावरची हेच आपले धन. मातृभूमीची करुणी सेवा, चला फेडूया ऋण. मातृभूमीची करुणी सेवा, चला फेडूया ऋण. हो, हे ऋण फेडता येऊ शकतं. आपण ते फेडू शकतो. कसं फेडू शकतो? मातृभूमीची सेवा करून. हो, मातृभूमीची सेवा म्हणजे काय? प्रत्येक वेळी सीमेवरच जायला पाहिजे असं काही नसतं. हो, तर घरात बसून, आपल्या अंगणात बसून सुद्धा आपल्याला देशाची सेवा करता येते. काय कळलं का म्हणते? मग आपल्याजवळ जे जे चांगलं आहे ते इतरांना देण्याचा प्रयत्न करावा. मग करणार ना तुम्ही की नाही? करणार का? काय म्हणते मी, करणार ना उठ्या ना? हो, करा. आता एक छोटीशी गोष्ट सांगते तुम्हाला, ऐका बरं. सिंह, गाढव आणि कोल्हा. छोटीशी आहे पण बरंच काही तुम्हाला शिकवून जाईल. हो, मी जे जे सांगते त्यातनं काहीतरी तुम्हाला देत असते, शिकवत असते. तो एक धडा असतो हो तुमच्यासाठी. त्यातनं काहीतरी घ्यायचं असतं, मला तुम्हाला द्यायचं असतं. मग ऐका हा, सिंह, गाढव आणि कोल्हा. एकदा एक सिंह, एक गाढव आणि एक कोल्हा या तिघांमध्ये आपापसात करार झाला की तिघांनी काय, तिघांनी मिळून रानात जाऊन शिकार करावी व शिकारीत जे मिळेल ते तिघांनी सारखे वाटून घ्यावे. कळतंय का? काय झाला करार? काय की तिघांनी शिकार करायची आणि आपापसात ती समान वाटून घ्यायची. याप्रमाणे ठराव करून ते शिकारीला गेले. तिथे मोठा दष्टभुज सांबार त्यांनी मारला. त्या सांबाराचे तीन भाग करायला सिंहाने गाढवाला सांगितलं. सारखे तीन भाग करायचे आहेत ना. मग सिंह म्हणाला, गाढव महाराज, या सांबाराचे तीन भाग करा बरं. त्याप्रमाणे गाढवाने ते काम केले. सारखे तिन भाग केले तेव्हा सिंहाला इतका राग आला. सिंहाला वाटलं, मी राजा जंगलचा, हो मी मांसाहारी, मी मोठा दष्टपुष्ट, मला खायला द्यायला जास्त वाटा नको का द्यायला? मी जंगलचा राजा आहे आणि खुशाल तीन भाग केले असे समान वाटून घ्यायचा करार झाला. तर पण सिंहवाला राग आला. मी राजा, जंगलचा राजा, मी बलशाली आणि हा मला सारखा वाटा देतो, याने जास्त का नाही दिला मला? अरे बापरे, बिचारा गाढवाने ते काम केलं, तीन सारखे भाग केले. ते पोहोचला इतका राग आला की त्याने क्षणात आपल्या पंजाने गाढवाचे आतडे बाहेर काढले. अरे रे रे रे रे, अरे रे, किती दुष्ट रे. समान वाटा करायचं ठरवलं होतं ना, मग गाढवाचं काय चुकलं? नंतर कोल्ह्याला तो म्हणाला, अरे आता शिकारीची तू भाग कर. तर कोल्हा हुशार असतो, तुम्हाला माहिती आहे.
त्याच्या समोर सिंहाने गाढवाला पंजा मारून आतड बाहेर काढलं होतं. कोल्हा मुळा तर सुसार आहे, आता आपली पाळी मरायची त्याला कळलं. सिंह म्हणतं, कर बरं याचे बाप तर तीन. कोल्हा मुळातच धोरणी त्याने सांबराच्या मांसाचा एक लहानसा तुकडा तोडून घेतला. आपल्याला पाहिजे तेवढा उरलेलं सर्व मांस सिंहाच्या स्वाधीन करून त्याला म्हणाला, सरकार मला एवढंच पुरे, बाकी उरलेला सर्व भाग आपणच घ्या. मला हुशार आहे, तीन भाग केलं तर काय, भाग केलं तर काय झालं गाढवायचं. गाढवाला मरण पत्करावं लागलं, सिंह असंच करेल, आपल्यालाही मारून टाकेल. हे कोल्हाला माहीत होतं म्हणून हुशारी त्याने थोडासा तुकडा काढून घेतला. म्हणला, महाराज हे सगळं उरलेलं तुम्हाला घ्या. त्याचे चातुर्य पाहून सिंहाला समाधान वाटले. मग तो त्याला विचारू लागला, अरे हा संभावितपणा तुला कोण शिकवलं शहाणपण तुला कुठून आलं? कोला लगेच म्हणाला, सरकार खरं सांगायचं तर आपल्या पुढे मरून पडलेल्या त्या गाढवानेच मला शिकवलं. ओ समोर बलशाली राजा बसलेला असताना तीन समान बाग केले, त्यानं सांगितल्यानुसारच तरीही काय घडतं, जीवाला मुकावं लागतं. हे गाढवावरून मला कळलं, गाढवाला प्राण गमवावे लागले तसे मलाही गमवावे लागले असते मला माहिती. म्हणून मी छोटासा तुकडा घेतो, बाकी सगळं मास तुम्हाला लखला भाऊ, असं म्हणून कोल्हा तिथून निघून गेला. बघा, माणसाला वेळीच शहाणपण सुचलं पाहिजे. कोल्ह्याने तीन भाग केले असते तसे फटकन पंजावरून त्यालाही ठार केलं असतं. आणि शिकार गाढव आणि कोला या सगळ्यांचं मास त्याने फस्त केलं असतं. म्हणून जेव्हा जीवावर बेतते तेव्हा बलाढ्य शत्रू पुढे माघार घ्यायची असते. दोन पाऊल घेतलेली माघार ही भविष्यातली चढाई असते, ते अपयश नसतं. केव्हा पुढे जावं, केव्हा मागे यावं, केव्हा माघार घ्यावी, क्षमा मागणारा कोणताही माणूस हा लेचा पेचा असतो असं समजू नका. तोही शूर असतो पण तो शहाणा असतो, चतुर असतो, हुशार असतो. प्रसंगी केव्हा माघार घ्यावी, केव्हा क्षमा मागावी, त्यात कसा फायदा आहे हे त्याला कळतं. म्हणून तो मूर्खाच्या नादी लागत नाही. म्हणतो, तू मोठा, तुझा बाप मोठा, तुझा आजा मोठा, तुझा पंजाही मोठा रे बाबा, मी चाललो. आपला जीव वाचवाच असेल तर प्रसंगी अशाही युक्त्या वापराव्या लागतात. प्रत्येक प्रसंगी चढाई करणं योग्य नसतं. कुठे माघार घ्यावी हेही माणसाला कळलं पाहिजे. माघार घेणं म्हणजे अपमान नव्हे, माघार घेणं म्हणजे शहाणपण. शिवाजी राजांचे मावळे शत्रूवरती हल्ला करायचे आणि पळून जायचे, मग ते पळपुटे होते का? अजिबात नाही, ते हुशार होते. शत्रूला मग त्यांना येऊ द्यायचे, झाडीत लपून बसायचे, कारण त्यांचं बळ कमी होतं. या कमी बळाने मोठा शत्रू त्यांना हल्ला करायचा, मग ते मैदानात गेले असतं जिवंत राहिले असत्या का? अजिबात नाही. हुशारीने चातुर्याने ते झाडात लपायचे, शत्रू समोर आला रे आला की तुटून पडायचे आणि पटकन पळून जायचे. शत्रूला कळायचं सुद्धा नाही हे कुठून आले कुठे गेले. बापरे किती हुशारी ना, याला म्हणतात गनिमी कावा. प्रसंगी केव्हा माघार घ्यायची याच्यात सुद्धा खूप शहाणपण असतं. हे शहाणपण तुमच्यात येऊ असं मला वाटतं. तुम्हीही त्या कोल्ह्यासारखे हुशार व्हा, चतुर व्हा. कळलं का मंडळी? बाय बिठानो, बाय बाय.

0: राम राम मंडळी. मी डॉक्टर राजेश नामदेव आहे म्हणजे तुमचा लाडका बाळू. बाळू ऑन एअर मध्ये तुमचं खूप खूप स्वागत. मंडळी, आजकाल शेतकऱ्यांचा प्रश्न स्वार्थीपणाने मांडला जातो असं आपल्याला वाटतं. मग शेतकऱ्याचा नेमका प्रश्न काय आहे आणि शेतकऱ्याचा प्रश्न मांडून स्वतःचं दुकान चालवणं हा एक नवीन व्यवसाय झाला एक प्रकारचा. तर त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न नेमके काय, शेतकरी आत्महत्या का करतो, काहींचं म्हणणं आहे की तो उगाच जास्त लोन वगैरे घेतो त्याचं दडपण येतं निसर्गामुळे, आपल्याला वाटतं की निसर्गामुळे त्याचा लॉस होतो. काय काय जणांचं म्हणणं आहे की अधवा तद्वा खर्च करतात, उगाच पीक दिसायला लागलं की बॉस आपल्याला एवढं उत्पन्न येणार, मग त्या दृष्टीने ते डायरेक्ट गाड्या घेणं, मोठमोठे गाव लग्न लावणं, याच्यामध्ये त्याचा पैसा बर्बाद होतो. तर शेतकरी आणि शेतकऱ्याचा मृत्यू, शेतकरी आणि त्याचं कर्ज, शेतकरी आणि त्याच्या पिकाला मिळणारा भाव, त्याच्या पिकाचं होणारं नुकसान आणि सगळ्यात महत्वाचं पाऊस, वेळी पडणारा पाऊस, अवेळी पडणारा पाऊस, न पडणारा पाऊस, यामुळे शेतकरी खरं तर आपण एसी नसलं तरी जगू शकतो, 5 लाखाचा मोबाईल घेऊन आपण जगतो असं आपल्याला वाटतं पण आपण मरतो. मोठा टीव्ही घेतला, 1 करोडची कार घेतली, पण जर तुम्हाला अन्नच मिळालं नाही तर. म्हणजे खऱ्या अर्थानं डॉक्टरला आपण देव म्हणतो, पण डॉक्टर देव कधी होतो की तुमचा जन्म झाला त्याच्यानंतर तुम्हाला खायला प्यायला मिळालं, तुम्ही मोठे झालात, तुम्हाला काही आजार पण आला तेव्हा डॉक्टर देव होतो. पण तत्पूर्वी तुम्ही ज्यावेळेस पोटात अन्न टाकतात त्यावेळेस शेतकरी देव होतो. आणि शेतकऱ्यांवर काम करणारा असा विनोद दाटे स्वतः शेतकरी आणि शेतकऱ्यांबद्दल अतिशय मनापासून त्याला खूप काळजी आहे, खूप राग आहे असा विनोद दाटे आज आपल्या बरोबर आहे. विनोद, राम राम.
1: राम राम.
0: विनोद, तू स्वतः शेतकरी
1: हो,
0: खरं सांग शेतकऱ्याच्या समस्या सांग आजच्या तारखेच्या.
1: आजच्या शेतकऱ्याच्या समस्या एकतर आसमानी संकट, त्यानंतर त्याचं जे पीक आहे तो जे लेकरावानी वाढवतो, लेकरावानी त्याला पिकवतो आणि जेव्हा ते त्याच्या डोळ्या देखत नष्ट होतं आणि त्याला योग्य किंमत मिळत नाही, भाव मिळत नाही, आणि मग त्या शेताच्या भरोशावर त्याने घेतलेलं कर्ज असेल, त्याच्या लेकीबाळीचे लग्न असतील, त्याचं जे कौटुंबिक म्हणजे आज त्याच्या शेतीला त्याची जी लागत आहे ती सुद्धा त्याला मिळत नाही आहे, जो उत्पादन खर्च आहे तो सुद्धा त्याला मिळत नाही आहे, आणि त्यामुळे शेतकरी आज अडचणीमध्ये सापडत चालला, दिवसेंदिवस अडचणीत चालला आहे. आणि मी तर असं नेहमी सांगतो की ह्या पृथ्वीवर माणसाला कुणी बनवलं, देवाने, परंतु त्या देवाने बनवलेल्या माणसाला जगण्यासाठी अन्न कोण बनवतो, माझा शेतकरी. मग त्या देवानंतर जर कुणी देव असेल तो तर माझा शेतकरी आहे. म्हणून मी नेहमी सांगतो की शेतकऱ्याची सेवा म्हणजे देवाची सेवा आहे. आणि आज तुम्ही म्हटले की शेतकऱ्यांच्या नासाठी लढता लढता अनेकांनी स्वतःची घरं भरून घेतली, काहींनी आमदारक्या खासदारक्या सुद्धा पदरात पाडून घेतल्या, परंतु शेतकऱ्याचं काही भलं केलं नाही. म्हणून आज शेतकरी,
0: मग याच्यात शेतकऱ्याची चूक नाही का, तो का बरं समोरच्यावर विश्वास ठेवतो?
1: नाही, शेतकऱ्याची चूक आहे ना, म्हणून तर मी आज पूर्ण महाराष्ट्रभर गावागावात जातोय आणि शेतकऱ्याला संघटित करतोय. शेतकऱ्याला मी आव्हान करतोय की बाबा रे, तू जात धर्म पक्ष संघटना सगळं बाजूला ठेव आणि फक्त शेतकरी म्हणून एकत्र ये.
0: मला एक सांग विनोद, हे बघ, माझं प्रामाणिक मत आहे, फक्त शेतकऱ्याबद्दल नाही प्रत्येक माणसाबद्दल, प्रत्येक प्रोफेशनबद्दल, दुसऱ्याकडे बोट दाखवण्यापेक्षा की ह्याच्यामुळे मला त्रास होतो, ह्याच्यामुळे त्रास होतो, पण 3 बोट तुझ्याकडे ना, तुझ्याकडनं काही चूक होत असेल ना, तू तुझ्या चुका कव्हर कर आणि मग समोरच्यावर बोट दाखव ना. तर मला एक सांग, तू तुझे पाय घट्ट मातीत आहेत,
1: बरोबर,
0: मला एक प्रामाणिकपणे उत्तर हवं आहे, अतिशय प्रामाणिकपणे सडेतोड उत्तर हवं. शेतकऱ्याने स्वतः काय सुधारायला हवं, म्हणजे अतिशय शून्यापासून याचं उत्तर हवं मला.
1: शेतकऱ्यांनी एकतर सगळ्यात पहिलं एक संघटित झालं पाहिजे. आज आपण बघतोय सगळीकडे कंपनीमध्ये पगार वाढ नाही, संप, डिझेलचे भाव वाढले, संप, पेट्रोलचे भाव वाढले, संप, परंतु शेतकऱ्याच्या पिकाला भाव मिळत नाही. म्हणून जर शेतकऱ्यांनी जर संप केला तर हे लोक काय ढेकळं खाणार आहे का? काय होतंय आज जे महत्वाचं आहे, म्हणजे तुम्ही तंबाखू नाही खाल्ली तरी तुम्ही जगू शकता, परंतु तंबाखू बनवणारा कोट्याधीश आहे. सिगारेट नाही पिलं तरी तुम्ही जगू शकता, पण सिगारेट बनवणारा कोट्याधीश झाला आहे. दारू नाही तुम्ही पिलं तरी तुम्ही जगू शकता आणि ती दारू बनवणारा मात्र कोट्याधीश झाला आहे. आणि जे अन्न तुम्ही नाही खाल्लं तर तडफडून मराल, ते अन्न मात्र बनवणारा 18 विश्व दरिद्री आहे.
0: का दरिद्री? तो
1: दरिद्री काय होतंय, तो संघटित नाहीये ना, तो संघटित नाहीये. आज मी प्रत्येक गावात,
0: संघटित झाला तर काय होईल,
1: संघटित झाला तर आपला देश 70% कृषी प्रधान आहे. म्हणजे
0: आजही
1: हो, आणि म्हणजे या देशातला 70% मतदार माझा शेतकरी आहे.
2: आणि जर शेतकरी संघटित झाला आणि ज्या दिवशी शेतकऱ्याच्या बांधावर पुढारी तयार होतील ना, त्या दिवशी शेतकऱ्याच्या मुठीत ह्या राष्ट्राची सूत्र आल्याशिवाय राहणार नाही.
0: बर, मला एक सांग, संघटित होणं गरजेचं कबूल. तत्पूर्वी शेतकरी कुठे चुकतोय आज? आता आपण असं बघतो, एकाने कांदा लावला की सगळेजण कांदा लावतात, एकाने हे पीक लावलं की ऊसात खूप पैसा आहे ऊस लावला, द्राक्षात खूप पैसा आहे डाळिंबात खूप पैसा आहे, मग ते प्लॅन तुम्ही शेतकरी गावात का नाही करत?
2: मग
0: याचोनात पीक का होईल?
2: नाही, याचं कारण पण संघटित नाहीये हेच आहे. कारण मी नेहमी सांगतोय की आपले जे गावोगाव आपण जे
0: नाही नुसत्या मागण्या करण्यापेक्षा
2: नाही, कृषी सहाय्यक जे आहेत ना गावोगाव, जर त्यांनी प्रत्येक भागामधलं वातावरण, प्रत्येक भागामधलं पाणी परीक्षण, जमिनीचं परीक्षण करून जर शेतकऱ्याला जर सुचवलं की तू ह्या महिन्यामध्ये या ऋतूमध्ये तू हे उत्पादन घे आणि त्याचं जर व्यवस्थापन केलं त्याच्या पिकांचं बाजारामध्ये जेवढं आहे ना तेवढंच जर आपण पिकवलं तर नक्कीच शेतकऱ्याला चांगला भाव मिळणार आहे. आणि अजून एक, मला शेतकऱ्यासाठी आपण समाज म्हणून आपण कोल्ड स्टोरेज जे म्हणतो प्रत्येक जर तालुक्यामध्ये जर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जर निर्माण केलं, म्हणजे उद्या आज मेथीची भाजी आली बाजारामध्ये तेवढी नको आहे तर ती त्याला साठवून ठेवता येईल. आजही कोल्ड स्टोरेज आहेत.
0: कोल्ड स्टोरेज मध्ये ह्या पालेभाज्या किती दिवस राहू शकतात? काय आयडिया आहे?
2: 8 दिवस तर आरामात राहतील.
0: ओके.
2: आणि जसं जसं बाजारपेठेत हवंय तसं तसं ते विकता येईल आणि मग शेतकऱ्याचं नुकसान होणार नाही.
0: विनोद, मला एक सांग, आजच्या तारखेला शेतकरी पीक लावतो, तो काय डिसिजन घेतो की आज यावेळेस हा हे पीक लावायचं, हे तो डिसाइड कसा करतो?
2: नाही, त्याचं जे आता वंश परंपरागत जो शेती करत आलाय, आज शेतकऱ्याचाच मुलगा शेतकरी आहे आणि तो त्याला जो अनुभव आहे त्याचा पूर्वीचा, म्हणजे आता पूर्वी आपण त्यात बराचसा बदल केलाय, म्हणून मी शेतकऱ्यांना नेहमी आव्हान करतो की आता पारंपरिक शेती थांबवा, तुम्ही आधुनिक शेतीकडे या, नवीन नवीन उपाययोजना करा. म्हणजे जर आपण एखादं पीक घेतोय, पूर्वी कसं होतं की जास्त बी टाकलं की मग जास्त उत्पादन येईल, तसं नाहीये, त्यामुळे रोगराई पण येते, म्हणून आता ते ठराविक अंतरावर त्याची लागवड करा, त्याची जोपासना करा आणि नवीन तंत्रज्ञान जर शेतकऱ्यांनी जर आत्मसात केलं तर नक्कीच त्याचा जो, मला सांगा ना, असं कुठलं उत्पादन आहे आपल्या देशामध्ये एका उत्पादनापासून 100 उत्पादनं होतात? अहो, एका दाण्यापासून 100 दाणे बनवायची किमया फक्त ती माझ्या शेतकऱ्याकडे आहे, तरी माझा शेतकरी का अडचणीत आहे? ही मोठे प्रश्न आहे आणि याची एक काही कारणं आहेत आणि ते मी ते मला नक्कीच सांगायला आवडेल की काय होत आहे. जेव्हा शेतकरी एखादं वस्तू बनवतो, उत्पादन आहे, त्याने जर टोमॅटो लावला, समजा 1 एकर टोमॅटो लावला, त्या टोमॅटो त्याला लागवड खर्च आला 1.5 लाख रुपये. आम्ही काय म्हणतो, आमचं म्हणणं असं आहे की सरकारने जे कृषी केंद्र आहेत, जे कृषी संशोधन केंद्र आहेत, त्यांनी काय करावं, त्या शेतकऱ्याच्या पिकाचं एक निरीक्षण करावं, त्याला त्यासाठी किती मजूर लागला, त्याला किती औषधं लागली, किती फवारणी, किती बियाणं आणि त्या शेतकऱ्याच्या शेतीचं भाडं, त्या शेतकऱ्याची मजुरी, असं धरून त्याचा एक उत्पादन खर्च ठरवावा आणि त्यानंतर त्याला त्याची किंमत द्यावी. उदाहरणार्थ स्वामीनाथन आयोग, स्वामीनाथन आयोगाने ज्या सूचना दिल्या,
0: काय सांगतो स्वामीनाथन,
2: स्वामीनाथन आयोग सांगतो की जर शेतकऱ्याला एखादी टोमॅटोची जाळी बनवायला जर 100 रुपये खर्च आला तर त्याला 1.5 पट त्याला उत्पन्न नफा द्या, म्हणजे 250 रुपये जाळीची किंमत द्या.
0: ते सरकारने द्यावं असं?
2: हो नाही, सरकारने म्हणजे सगळ्यांनी एक त्याचा भाव डिक्लेअर करून, आणि मूळ म्हणजे शेतकऱ्याच्या समस्या केव्हा थांबणार, प्रत्येक माणसाने बदललं पाहिजे. आपण ज्या शेतकऱ्याच्या पिकाकडे बघतो, समजा उद्या तुम्ही बाजारात गेलात,
0: फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये गेलो की आपण भाव
2: करत नाही, पण आता इथे
0: तोच माणूस मर्सिडीज मधून उतरतो आणि 1 रुपया कमी करतो.
2: नाही नाही, त्याला जर सांगितलं ना की 10 रुपये जुडी, तो म्हणतो 10 च्या 2 देतो का? आणि तेच मल्टीप्लेक्स थिएटरमध्ये जातो तेव्हा तो समोसा 80 रुपयाला घेऊन खातो, जो बाहेर 10 रुपयाला मिळतोय तिथे तो घासाघीस करत नाहीये. परंतु शेतकऱ्याकडनं त्याचं उत्पादन घेतानाच का घासाघीस केली जाते? आणि परत होतंय काय, बघा तुम्ही, कापूस पिकवणारा आत्महत्या करतोय पण कापसापासून कपडा बनवून विकणारा व्यापारी मात्र मोठा झालाय. कांदा पिकवणारा आत्महत्या करतोय, कांद्यापासून मसाले बनवणारा मात्र कोट्याधीश आहे. तुम्ही टोमॅटो पिकवणारा आत्महत्या करतोय. हा,
0: ह्याच्यात आता सरकार सोडून देऊ आपण. आपण असं धरू, आता आपण शेतकऱ्यांनीच काहीतरी मुवमेंट करायची.
2: येस.
0: हा, तू सगळ्यात महत्वाचं म्हटलं की शेतकऱ्यांनी पहिले संघटित व्हायला पाहिजे.
2: बरोबर.
0: पण माझं विरोध आहे की संप करायला संघटित होण्यापेक्षा, संप करण्यासाठी एकत्रित होण्यापेक्षा स्वतःच्या उन्नतीसाठी एकत्रित व्हायला पाहिजे. आता मला एक सांग, खूप सुंदर विषय काढलास तू. शेतकऱ्याने एक पीक घेतलं, हा, गावाने ठरवलं,
2: गावाने ठरवलं,
0: हा, बरोबर, की ह्यावेळेस आपण इतक्या लोकांनी हे पीक घ्यायचं, इतक्या लोकांनी हे पीक घ्यायचं, हा, जिल्हा पातळीवर ठरलं की या गावाने हे पीक काढावं, त्या गावाने हे पीक काढावं, हा, मग त्याच्यानंतर तुम्हाला व्यापारीच का लागतो विकायला? शेतकऱ्याकडे टाइम नसतो का? तेवढं स्किल नाही आहे त्याच्याकडे?
2: नाही, काय होतंय, शेतकऱ्याला निर्माण करता येते पण त्याला विकता येत नाहीये.
3: कारण
2: त्याचं कारण असं आहे की
3: त्याच्याकडे वेळ
2: नाही. नाही, त्याचं जे उत्पादन आहे ते नाशवंत आहे.
3: बरोबर.
2: त्याला समजा टोमॅटो आहे,
3: भाजी आहे,
2: एक दिवस तीन दिवसाचं त्याचं आयुष्य आहे आणि याचाच फायदा व्यापारी घेत आहे. आणि होतं मोठं कोण, तुम्ही सांगा, 20 रुपयाला जर टोमॅटोची जाळी जर शेतकऱ्याची जेव्हा विकली जाते ना त्यावेळेस बाजारामध्ये.
3: नाही नाही, अतिशय सुंदर हा विषय काढलाय. म्हणजे शेतकरी जे 20 रुपयाला विकतो ते जागेवर विकतो का?
2: नाही, तो बाजारपेठेमध्ये घेऊन जातो. तिथे व्यापारी
3: त्याच्याकडून शेतकरी पीक घेतो, पीक तोडतो सुद्धा स्वतः.
2: हो, स्वतःच तोडतो
3: आणि ट्रॅव्हलिंग करून मार्केटमध्ये येतो.
2: मार्केटमध्ये पैसे. हा, मार्केटमध्ये येतो. आणि जेव्हा ते एकदम मातीमोल विकलं जातं, समजा 20 किलो टोमॅटो एका जाळीमध्ये असतात, जेव्हा ती जाळी जर 20 आणि 30 रुपयाला जर कोणी मागत असेल तर मला सांगा त्याला ती जाळी भरायलाच 20 रुपये लागतात. परत गाडीचा ट्रान्सपोर्ट त्याला 20 रुपये, म्हणजे 40 रुपयाला त्याला ती जाळी नुसती तोडायला आणि भरायला आहे. आणि त्याचं परत महिनाभराचं त्याचं जो काही खर्च आहे, बियाणं आहे, मेहनत आहे, औषध आहे, फवारणी आहे, त्याचा तर कोणी विचारच करत नाहीये. मग माझं म्हणणं काय, कमीत कमी त्याला जी लागत लागली ना ती तरी त्या शेतकऱ्याला मिळाली पाहिजे. पण ती मिळत का नाहीये? कारण बाजारपेठेमध्ये जास्त माल आला म्हणून लगेच त्याचा भाव घसरतो. पण मग माझं म्हणणं
3: स्वाभाविक आहे ना?
2: नाही, स्वाभाविक आहे. परंतु यावर एकच उपाय, प्रत्येक तालुक्यामध्ये ज्या काही कृषी उत्पन्न बाजार समिती आहे त्यांनी शेतकऱ्याला एका माफक दरामध्ये, मी तर म्हणेल मोफत, परंतु ते जर शक्य नसेल तर माफक दरामध्ये शेतकऱ्याला कोल्ड स्टोरेज उत्पन्न करावे, निर्माण करावे, त्याला उपलब्ध करावे. म्हणजे टोमॅटो जर माझ्याकडे आता जर समजा 100 जाळ्या आणि तेवढ्या मार्केटमध्ये नको आहे, तर मी काय करेल, त्यातल्या जेवढ्या मार्केटमध्ये जात आहे त्या मी विकणार आहे माझ्या इच्छित किमतीने, मला ज्या किमतीत परवडणारे त्यानेच. आज काय होतंय, मला परवडत नाही, मग ते जनावरांना टाकण्यापेक्षा, रस्त्यावर फेकून देण्यापेक्षा मी मातीमोल किमतीने विकतोय. पण जर कोल्ड स्टोरेज जर माझ्यासाठी निर्माण झालं तर मी बाकीचा माल कोल्ड स्टोरेज मध्ये साठवेल आणि बाजारातल्या ऑर्डर प्रमाणे मी तो माल सप्लाय करेल.
3: आणि विनोद, दुसरं कोल्ड स्टोरेज बरोबर प्रोसेसिंग पण करता येईल ना?
2: हो, तेच शेतकऱ्याला व्यापारी बनवलं पाहिजे. शेतकरी व्यापारी झाल्याशिवाय शेतकऱ्याची प्रगती नाही.
3: आजच्या तारखेला शेतकऱ्याला ही जाणीव झाली की आपल्याला पण व्यापाऱ्याकडनं लॉस घेतोय.
2: हो, नक्कीच
3: त्याची जाणीव झाली आहे त्याला.
2: नाही, जाणीव झाली
3: त्याला. आज त्याच्याकडे पर्याय नाही.
2: आज पर्याय, आज काय झालं तुम्हाला सांगू साहेब, महाराष्ट्रामधला शेतकरी 1500 रुपयाचा किराणा सुद्धा महिन्याला विकत घेईल अशी त्याची ऐपत नाही राहिली. कारण त्याने जर एखादं
3: छोटे शेतकरी म्हणतोयस तू,
2: हो छोटे असू द्या मोठे असू द्या, त्याचं आज काय झालंय, तो जे करतोय ना, जे उत्पादन लावलं, उदाहरणार्थ मी आहे, मी जर आता 4 एकर टोमॅटो लावला तर मी काय करतो, माझ्याकडे तेवढं भांडवल नसतंच, मग मी काय करतो, जे कीटकनाशकाची जी औषधं वगैरे आहेत मी त्याच्याकडनं उधार आणतो. कशाच्या? त्याच टोमॅटोच्या भरोशावर. आणि परत नंतर मी बाजारामधून त्याला जे जे तार लागता, अँगल लागता, त्याला दोरी लागते, मजूर लागतो, आणि हे सगळं मी त्याला लावत असताना मला त्याच्यामध्ये काही नफाच मिळत नाहीये. मला, मी पूर्ण अडकून जातो. आणि जर कधी ते मला 1-1, 2-2 रुपये किलोनी जर विकायची वेळ आली किंवा ते तोडून जर जनावरांना मला खाऊ घालायची वेळ आली तर मी कर्जबाजारी होतो.
3: बरोबर.
2: हा, मग माझं म्हणणं काय, आता सगळे ओरडतात शेतकऱ्याचे कर्जमाफी का, शेतकऱ्याला का कर्जमाफी? अरे पण शेतकऱ्याला आपण त्याची काय भयान परिस्थिती केली. तुम्ही जर आता ग्रामीण भागात जर गेलात ना, प्रत्येक गावामध्ये 50-100 मुलं शेतकऱ्याची बिगर लग्नाची आहे. शेतकऱ्याच्या, मग तेच ना, शेतकऱ्याच्या मुलाला कुणी मुलगीच द्यायला तयार नाही. दूर कशाला जाता, शेतकरीच जर आपण असेल आणि त्याला म्हटलं शेतकऱ्याला मुलगी देतो, देत नाही.
3: काय बोलतोस?
2: हो, का देत नाही तो? कारण त्याने पाहिलं ना शेतीची काय अवस्था आहे. त्याने जे हाल कष्ट काढले, ज्याला त्याला जो त्रास झाला तो त्रास त्याच्या लेकीला होऊ नये म्हणून तो काय करतो, नोकरदार. आणि होतं काय साहेब, पूर्वी काय होतं, उत्कृष्ट शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी. आता काय झालंय, उत्कृष्ट नोकरी, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ शेती झाली. हे चित्र ज्या दिवशी बदलेल ना, त्या दिवशी माझा शेतकरी बळीराजा सुखी होईल.
3: पण हे बदलेल असं चिन्ह दिसतंय तुला?
2: नाही, आज तरी मला दिसत नाहीये. आज काय झालंय, मुळात आता एक अशी चिंता निर्माण झाली का, जर शेतकऱ्याने जर शेती करायचं सोडलं तर खाणार काय? म्हणजे आज जगाला ही मोठी गंभीर समस्या आहे. परंतु आज जगाचं दुर्लक्ष आहे. कारण आपण काय करतो, टोमॅटो कमी पडला लगेच बाहेरच्या देशातून आयात करतोय, कांदा कमी पडला लगेच शेजारच्या देशातून आपण आयात करतोय, आपण आपल्या घरचा भागवतोय. अरे परंतु
3: कारण आम्ही लोक ओरडायला लागतो ना की टमाटे 200 रुपये किलो झालंय, 300 रुपये किलो, आम्हीच लोक ओरडतो. मग सरकारला ते आणावं लागतं. म्हणजे मुळात समाजच मूर्ख आहे का?
2: नाही, काय होतंय माहितीये का, आता मी तुम्हाला सांगतो. मी कृषी संशोधन केंद्र दापोली, मी याला 2011 एक पत्र लिहिलं होतं की माझ्या शेतकऱ्याला 1 क्विंटल भात पिकवायला किती खर्च येतो. त्या काळात त्यांनी मला 2300
3: गोष्ट आहे
2: ही 2011
3: बर,
2: त्या काळात त्यांनी मला सांगितलं की 2345 रुपये खर्च येतो. किती? 2345 रुपये 2011 साली त्याला
3: एकरी
2: उत्पादन खर्च 1 क्विंटलला. त्याच्यामध्ये खर्च येतो. तर खर्च आल्यानंतर मग ते कॉस्ट काढली, त्याने त्याच्यात मजूर धरला, तेव्हा मजुरी होती 145 रुपये त्या भाताची मजुरी. म्हणजे सोंगणी असेल, भात लावणी असेल आणि त्याला लागणारी खतं असतील, त्या शेताचं भाडं, त्या शेतकऱ्याची मजुरी, असं सगळं धरून त्यांनी त्या 2011 त्याचे माझ्याकडे शासनाचे ते पत्र आहेत त्या कृषी संशोधन केंद्राचे. आणि आज तोच भाव आहे 2000 रुपये भाताला क्विंटलला. आणि मला सांगा आज मजुरी काय,
3: भाव कोणाकडनं 2000 रुपये?
2: व्यापाऱ्यांकडनं. आणि सरकार जे MSP देत आहे ना, MSP
3: म्हणजे
2: काय? MSP म्हणजे मिनिमम प्राइस.
3: ओके.
2: मुळात ती आम्हाला नको आहे. आम्ही म्हणतो आमची MRP ठरवा, उत्पादन खर्च आमचा ठरवा आणि आम्हाला त्याची एक MRP द्या. म्हणजे चॉकलेट बनवणाऱ्या कंपनीला सुद्धा तिची MRP ठरवायचा अधिकार आहे. म्हणजे सिगारेट बनवण्याला
3: सुद्धा अधिकार नाही. अरे क्या बात आहे, बरोबर.
2: शेतकऱ्याला ते ठरवता येत नाही. आमचं किंमत कोण ठरवतं? व्यापारी.
3: व्यापारी
2: आता बाजारपेठेत गेलो का आमच्या भावाची मालाची किंमत ठरवतो व्यापारी.
3: पुन्हा तोच प्रश्न विचारतोय मी तुला. नाही रे, चुकीचाच प्रश्न आहे. म्हणजे मला असं विचारायचं आहे की शेतकरी जाऊन माल घेऊन गेला बाजारपेठेत,
2: बरोबर,
3: आणि त्याने सांगितलं व्यापाऱ्याला मला या भावात विकायचं आहे, तो व्यापारी म्हटला नाही, तर ते पीक सडलं.
2: व्यापारी संघटित आहे. हो, त्यांनी ठरवलं की आता 20 रुपयाच्या वरती कोणाला भाव द्यायचा नाही, कुणीच देत नाही.
3: काय बोलतो?
2: आणि मग माझ्या शेतकऱ्यांनी काय केलेलं आहे, एकतर मजूर लावला, पीक तोडलं.
3: नाही नाही, म्हणजे तुम्ही व्यापारी संघटित आहे, ते ठरवतात, ते ठरवतात प्राइस,
2: ते ठरवतात किंमत. आणि शेतकरी जेव्हा काय करतो, शेतकरी,
3: मला एक सांग, शेतकरी जेव्हा 20 रुपयाने विकतोय त्यावेळेस तो आमच्यापर्यंत काय भाव नेतो?
2: म्हणजे इकडे जर 2 रुपये किलोनी जरी टोमॅटो घेतला व्यापाऱ्याने, व्यापाऱ्याने शेतकऱ्याकडून, तरी तो बाजारामध्ये 20 रुपये किलोनीच
3: आहे.
2: म्हणजे काय होतंय ग्राहकाला? तर आणि मध्ये मोठा कोण होतोय? मधला व्यापारी होतोय, जो दलाल आहे मधला तो मोठा होतोय. म्हणजे ज्याने 4 महिने ती
3: व्यापारी काय करतो, तुम्हाला व्यापाऱ्याने तुझा माल घेतला,
2: तो मग तेच सांगतो ना. परत माझी तीच मागणी येते पुढे की व्यापारी काय करतो, शेतकऱ्याचा माल घेतो आणि तो जाऊन काय करतो, कोल्ड स्टोरेज मध्ये साठवतो आणि बाजारपेठेत जसा हवाय तसा विकतोय. पण मग मी काय म्हणतो, हीच जर कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी प्रत्येक तालुक्यामध्ये जर शेतकऱ्यासाठी माफक दरामध्ये, मी तर म्हणतो मोफत दिले पाहिजे, परंतु आपण ते शक्य नसेल माफक दर.
3: पण एवढे कोल्ड स्टोरेज बनवणं,
2: प्रत्येक तालुक्याला एक बनवा ना कोल्ड स्टोरेज.
3: केवढा लागेल ते?
2: हो, मला सांगा, उदय तुमच्यापर्यंत काही कुठलं
3: अन्न आलंच नाही. प्रश्न आहे, हे प्रॅक्टिकल आहे का एवढे कोल्ड स्टोरेज निर्माण?
2: हो हो, प्रॅक्टिकल आहे, बनवलंच पाहिजे, कारण ती काळाची गरज आहे. कोरोनाने शिकवलं आपल्याला, सगळं बंद पडलं. उद्या तुम्ही कपडे नसेल तर त्यालाही पर्याय काढू शकता, काहीतरी केळी वगैरे बांधून तुम्ही फिराल, परंतु जर अन्नच तयार नाही झालं, मला सांगा ना तुम्ही कसे जगाल?
3: खरी गोष्ट आहे.
2: तुम्हाला काय ते काही विज्ञान, तुम्हाला तुमच्या काय चपात्यांच्या तुम्ही झेरॉक्स नाही काढणार आहे, तुम्हाला अन्न हे शेतकऱ्याकडनंच लागणार आहे. अहो, संत तुकाराम महाराज म्हणता, मडे झाकूनिया करीतो पेरणी, कुंब्याची वाणी लवला आहे. हा शेतकरी आहे ना साहेब, जर त्याच्या घरात कुणी मेलं ना, तो ते मडं झाकून ठेवतो आणि पहिली पेरणी करतो. का करतो? त्याचं वर्षाचं पीक वाया जाईल म्हणून नाही, तर तो जगाचा पोशिंदा आहे. अन्न निर्मितीचं कार्य थांबलं नाही पाहिजे, तो ती पूजा समजतो ईश्वराची. अहो, तो ह्या धरणी मातेला त्याची आई समजतो आणि तिच्या उदरामध्ये तो धान पेरतो आणि ते उगवतं. पण तुम्हाला माहित आहे ते उगवेल की नाही हे पण त्याला माहित नाही.
3: आज
2: शेतकऱ्यासारखी जुगार कुणीच खेळत नाही साहेब. जुगारी असतो ना, तो आज एक डाव हरला तो म्हणतो पुढचा डाव जिंकल, तो हरला तो म्हणतो अजून पुढचा जिंकल, तो म्हणतो आज नाही जिंकलो उद्या जिंकल, असं करत करत तो तसाच शेतकरी आहे. या पिकात नाही साधलं तो म्हणतो पुढच्या पिकात साधल, त्याच्यात नाही साधलं तो म्हणतो पुढच्या पिकात साधल, तो ह्या वर्षी नाही साधलं तो म्हणतो पुढच्या वर्षी साधल. अरे, त्याच्या इतका दिलदार कोण आहे सांगा ना? अरे, त्या ईश्वराच्या त्या ह्या सगळ्या निसर्गाच्या भरोशावर सोन्यासारखं तो धान जमिनीत पेरतो. उगवेल की नाही माहित नाही, उगवलं टिकेल की नाही माहित नाही, टिकलं बाजारात नेल्यावर ते विकत घेईल की नाही हे पण माहित नाही, त्याला भावही मिळेल की नाही माहित नाही. मग अशा शेतकऱ्याला आपण नाडतो पिळतो त्याचा एकदम म्हणजे. अरे,
3: ही परिस्थिती आहे, मग शेतकऱ्याला वाटत नाही का सोडा शेती विकून टाकून आपणही शहरात जाऊ?
2: नाही, आज त्या मानसिकतेवर आलाय शेतकरी.
3: आलाय
2: आज त्या मानसिकतेवर शेतकरी आलाय, कारण आज तुम्ही ग्रामीण भागामध्ये फिरा साहेब, शेतकऱ्याची भयान अवस्था आहे. आज जे शेतकऱ्याच्या मुलांना किंवा शेतकऱ्याला कोण कुणी मुलगी देत नाही ना, याचं कारण तेच आहे. आज जर शेतकऱ्याच्या पिकाला जर चांगला ठा भाव मिळाला, जरी का आपण देऊ शकलो की आज मी टोमॅटो लावले 1 एकर आणि त्याला 1 लाख रुपये खर्च आला, तर मी छाती ठोकून सांगितलं पाहिजे की मी आज 2 लाख रुपये कमवणार आहे. माझं उत्पादन जर निश्चित झालं, त्याची हमी जर मला मिळाली, तर काय होईल, माझ्या शेतकऱ्याच्याही घरावर स्लॅब पडेल आणि माझ्या शेतकऱ्याची मुलंही कॉन्व्हेंटला शिकतील. आज जाणा तुम्ही जिल्हा परिषदेच्या शाळेत कोण शिकताय? माझ्या शेतकऱ्याची पोर आहे, शेतमजुराची पोर आहे, सांगा ना. आणि आज तिथं काय अवस्था आहे, पहिली ते आठवी पर्यंत वर्ग दोन शिक्षक, पहिली ते पाचवी पर्यंत वर्ग एक शिक्षक, काय चाललंय? हा म्हणजे माझ्या शेतकऱ्याच्या घरात अधिकारी तयारच होऊ द्यायचा नाही, आणि तो तयार होणार कसा सांगा ना. आज मी शेतकऱ्याच्या मुलांना जेव्हा जिल्हा परिषदेच्या शाळेत जातो प्रश्न विचारतो, बाबा काय व्हायचं तुला? ते म्हणतात डॉक्टर. कोण म्हणतं? इंजिनियर. पण डॉक्टर होतील का ते? त्यांनी पाहिलेली ही गोंडस स्वप्न पूर्ण होतील का? अरे जर एखाद्याला डॉक्टर व्हायचं असेल ना, तर त्याच्या खिशामध्ये त्याच्या बापाच्या फी भरायला 1 कोटी रुपये पाहिजे. म्हणजे आज डॉक्टरचाच मुलगा डॉक्टर होतोय, श्रीमंताचाच पोरगा श्रीमंत तोच मोठा होतोय, डॉक्टर कलेक्टर इंजिनियर. मी म्हणून माझं म्हणणं आहे की समाजानं आज कमीत कमी शिक्षण आणि आरोग्य हे सगळ्यांना मोफत द्या. म्हणजे एखाद्यामध्ये एखादा भिकारी आहे, त्याच्या कुटुंबाची उपजीविका तो भीक मागून करतोय, परंतु त्याच्या मुलामध्ये जरी शिकण्याचे गट्स आहेत ना साहेब, त्याला डॉक्टर इंजिनियर कलेक्टर सहज होता आलं पाहिजे, अशी व्यवस्था आपल्या देशात असावी.
3: आणि ती व्यवस्था कशी करता येईल याबद्दल आपण पुढच्या रविवारी बोलू. माझी इच्छा तू पुढच्या रविवारी आमच्या बरोबर असावंस.
2: हा नक्कीच नक्कीच.
3: मंडळी ह्या पुढे कमीत कमी एवढं तुम्ही करू शकता, एकतर भाजी शेतकऱ्याकडनं घ्या, जो पिकवतो तो शेतकरी, एखादी बाई नऊवारीत बसली आहे ती शेतकरी असेलच असं नाही, ती पण व्यापारीच असू शकते. त्यामुळे मुळात शेतकऱ्याकडनं माल घ्या आणि त्याने जो भाव लावलाय त्या भावाने घ्या आणि आनंदाने घ्या. राम राम मंडळी, फेडूया.

Yeah.